सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो.
हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आता ऐकूया पुरुषोत्तम दाढवेकर यांची गीतरचना. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज बुधवार, निजज्येष्ठ शुद्ध दशमी, अर्थात 24 जून 2026.

आजचं नक्षत्र आहे चित्रा नक्षत्र। करंजवडे तालुका वाळवा इथल्या श्री आनंदगिरी महाराजांची आज पुण्य

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. ऋषींचे मूलभूत 7 प्रकार आहेत. पहिला ब्रह्मर्षी, दुसरा देवर्षी, तिसरा महर्षी, चौथा परमर्षी, पाचवा कांडर्षी, सहावा श्रुतर्षी आणि सातवा राजर्षी. ब्रह्म जाणणारे किंवा ब्राह्मण ऋषी म्हणजे ब्रह्मर्षी. या वर्गात कश्यप, वसिष्ठ, भृगु, अंगिरस, अत्री हे ऋषी येतात. देवजातीचे जे ऋषी ते देवर्षी. या गटामध्ये धर्म, पुलस्त्य, कर्तू, पुलह, नरनारायण, वालखिल्या, नारद असे ऋषी येतात. महर्षी आणि परमर्षी यांचा स्पष्ट विभाग नाही. या दोन शब्दांचा केवळ श्रेष्ठ ऋषी या अर्थाने अनेक प्रकारच्या ऋषींना उद्देशून प्रयोग केलेला आढळतो. कांड म्हणजे धर्मशास्त्र. पूर्वोत्तर मीमांसा, व्याकरण, न्याय, धनुर्विद्या इत्यादी शास्त्र प्रवृत्त करणारे जैमिनी, व्यास, शांडिल्य हे जे ऋषी ते कांडर्षी. किंवा वेदकांडाचे प्रवर्तक प्रजापती, सोम, अग्नी इत्यादी जे ऋषी ते कांडर्षी. अन्य ऋषींपासून विद्या ग्रहण करून जे ऋषीपदाला पोहोचले ते श्रुतर्षी. आयुर्वेदपर ग्रंथाचे प्रणेते सुश्रुतादी ह्या गटामध्ये येतात. क्षत्रिय जातीचे अथवा प्रजानुरंजनामुळे जे ऋषीत्वाला प्राप्त झाले ते राजर्षी. ऋतुपर्ण, इक्ष्वाकू, नाभाग इत्यादी राजे या गटात मोडतात. बोधायनादिकांनी ऋषितर्पणामध्ये या 7 प्रकारांबरोबर जनर्षी, तपर्षी आणि सत्यर्षी असे 3 अधिक प्रकार दिलेले आहेत. अव्यक्त या परतत्वाचं यथार्थ ज्ञान असलेले ते परमर्षी. महत तत्वाचं यथार्थ ज्ञान असलेले महर्षी. अहंकार तत्वाचं यथार्थ ज्ञान असलेले ऋषी. तन्मात्र तत्वाचं यथार्थ ज्ञान असलेले ते ऋषिक. आणि पंचमहाभूताचे तत्ववेत्ते ते श्रुतर्षी. वायुपुराण आणि ब्रह्मांड पुराणात ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षी असे 3 स्वतंत्र प्रकार केले आहेत. सनक, सनंद, सनातन, आसुरी, कपिल, वोढू आणि पंचशिला हे 7 ब्रह्मपुत्र यांचा ऋषींमध्ये समावेश आहे. तर्पणीय पितरांमध्ये सुमंतू, जैमिनी वैशंपायन, गौतम, शाकल्य, ऐतरेय, आश्वालायन, शौनाक इत्यादी अनेक ऋषींचा समावेश आहे. अशी ही समृद्ध ऋषी परंपरा आपल्याकडे निर्माण झालेली आहे. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत चोखामेळा यांची एक भक्तिरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 24 जून. ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे. लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय. वाचनात आलेलं आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय, आणि सांगितलेलं जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय. अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधनं उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे. ज्ञान हे एक प्रकारचं दुहेरी शस्त्र आहे. कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो. ज्ञान हे मुळात पवित्र आहे. जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभं असतं ते जास्त प्रभावी ठरतं. सर्वांचं एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असं ज्ञान असावं. श्रीमंत गरीब, विद्वान अशिक्षित, लहान थोर, स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी वाढेल असं ज्ञान व्यक्त झालं पाहिजे. द्वेष मत्सर वाढवील, नीतीधर्माला फाटा देईल असं ज्ञान पुस्तकात नसावं. विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवतात आणि त्यामुळे सर्व नाश होतो. जे ज्ञान समाधान देत नाही ते खरं ज्ञान नव्हे. जगाचं खरं स्वरूप ज्याने कळतं ते खरं ज्ञान होय. देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान. जे जसं आहे तसं ओळखणं हे तत्वज्ञान. मी देहाला माझा म्हणतो, अर्थात मी देह नव्हे. माझं घर म्हणणारा मी घराहून वेगळा ठरलो. जडत्व म्हणजे काय? देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व. पदार्थाचं यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा. व्यवहाराचं गूढ ज्याला कळतं तो प्रपंची. जगाचं गूढ ज्याला कळतं तो तत्वज्ञानी. सूक्ष्माचं ज्ञान होणं यात सुख आहे. आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणं हेच खरं तत्वज्ञान आहे. ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील, पण नामाचं महत्व कळणार नाही. ते एक संतकृपेने कळतं. नामावर विश्वास बसणं महाभाग्याचं लक्षण आहे. आपण बुद्धिभेदापासून सावध दूर राहिलं पाहिजे. संतवचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावं, त्यानेच समाधान लाभेल. ज्या ग्रंथांच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होतं, ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते, अनितीचं वर्तन टाकून नीतिमार्ग धर्ममार्ग यांचा अवलंब करावासा वाटतो ते सद्ग्रंथ. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत हे ग्रंथ सदोदित वाचून त्यांचं मनन करणं हेच फार जरुरीचं आहे. त्याने ईश्वर प्रेम उत्पन्न होतं. अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातलं सोपं असं नामच घ्यावं. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूयात यशवंत देव यांचं हे गीत. संगीतकार प्रभाकर जोग.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव। प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती। शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे। प्रवेश पूर्णपणे विनामूल्य। आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईटवर। मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद।
2: श्रोतेहो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co .in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं, आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी खरतर चोळाप्पा नावाच्या आपल्या परमभक्ताला त्या प्रचंड पसरलेल्या गर्दीत शोधत होते। चोळाप्पा त्यांना कुठेच दिसेना। शेवटी स्वामींनी रखवालदाराला आपल्याजवळ बोलावलं आणि विचारलं, आमचा चोळाप्पा कुठे दिसत नाही ते? स्वामी चोळाप्पाची चौकशी करत आहेत हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आणि सर्वजण स्वामींकडे टकामका पाहू लागले। आपण एवढा स्वामींना भोजनाचा आग्रह केला, परंतु स्वामींनी आपल्या बोलण्याकडे जरा सुद्धा लक्ष दिलं नाही, ह्याचं काही जणांना वैषम्य वाटलं। इकडे रखवालदार मात्र धावत धावत चोळाप्पाच्या घरी गेला आणि चोळाप्पाला घेऊन स्वामींकडे धावत आला। चोळाप्पाला पाहून स्वामींना आनंद झाला। स्वामी म्हणाले, चौला तू सुखरूप आहेस काय? का रे भुलला असी माय बाप आचार्य? तू रामचंद्र सराफ द्विज तनय पूर्व भक्त प्रिय आमुचा। चोळाप्पा, तू रामचंद्र सराफ नावाच्या ब्राह्मणाचा सुपुत्र, अक्षय वृक्षाखाली प्रकट झाल्यावर काही काळ तू मजबरोबर होतास हे सारं तू विसरलास काय रे? तू आमचा परमप्रिय भक्त होतास हे तुला आता आठवत नाही काय? असं म्हणत साष्टांग नमस्कार घातलेल्या चोळाप्पाला स्वामींनी अलगद उठवलं, त्याला गाढ आलिंगन दिलं, त्याच्या मस्तकावर प्रेमाने हात ठेवला। त्या क्षणी चोळाप्पाच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या। चोळाप्पाला खूप आनंद झाला। स्वामी आणि चोळाप्पा दोघेही एकमेकांशी बोलत उभे राहिले। लोकांच्या भुवया उंचावत होत्या। नेहमीचा आपल्याला दिसणारा आणि सामान्य आयुष्य वाट्याला आलेला चोळाप्पा तो हाच का? असा भोवती जमलेल्या गावकऱ्यांना प्रश्न पडला। स्वामी चोळाप्पाच्या प्रेमात पडले आहेत ह्याची लोकांना खात्री पटली, कारण स्वामींनी चोळाप्पाला त्याच्या पूर्वजन्माची स्मृती दिली होती। स्वामी चोळाप्पाच्या घरी भोजनाला जाणार हे सर्वांच्या लक्षात आलं। चोळाप्पाचं भाग्य उजळलं ह्याचा काही लोकांना आनंद झाला, काहींना मात्र दुःख झालं। स्वामी 3 दिवसाचे उपाशी आहेत हे चोळाप्पाला कळलं आणि त्यांनी स्वामींना घरी येण्याचा आग्रह केला। स्वामी समर्थ रखवालदाराला घेऊन चोळाप्पाच्या घरी गेले, तिथेच राहिले, चोळाप्पाकडे भोजन केलं। त्या क्षणी स्वामींच्या अक्कलकोटातल्या चमत्कारांना सुरुवात झाली। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच सांगतो की कोणाचंही अंतःकरण आपण दुखवू नये। सर्वांशीच प्रेमानी वागावं। सर्वांमध्ये परमेश्वराचा अंश आहे हे ध्यानात घेऊन त्या भगवंताला आपण नमस्कार करावा। सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची आपल्याला एकदा का सवय झाली की आपण करीत असलेल्या साधनेला भगवंताचे आशीर्वाद लाभतात। साधना फळाला येते, नामस्मरणाला सुंदर गती येते आणि आनंद वाढत जातो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: निर्वाण षटकम या ठिकाणी जो चिंतनाचा विषय आलेला आहे यातील पहिला श्लोक आहे मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वा न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। तर आचार्य केरळामधून भटकत भटकत संन्यासी शंकर नर्मदा नदी तीरावर असलेल्या गोविंदनाथांच्या वनामध्ये आले। त्या ठिकाणी एका गुहेमध्ये गोविंदनाथांचा वास होता। त्या गुहेच्या प्रवेश द्वाराजवळ येऊन त्यांनी नाथांच्या स्तुतीला आरंभ केला, सद्गुरूच्या स्तुतीला आरंभ केलेला आहे। मानव जातीवर उपकार करण्यासाठी म्हणून आपण आपले सहस्त्रमुखी शेष रूप सोडून देऊन हे मानव रूप धारण केलेले आहे। आपणच योग सूत्रकार व महाभाष्यकार पतंजली आहात। आपण व्यासपुत्रापासून ज्या गौडपादाचार्यांची अध्यात्मविद्या प्राप्त करून घेतली त्या गौडपादाचार्यांच्या पासून परमार्थ प्राप्ती करून घेतली। भक्तियुक्त अंतकरणाने मी आपल्याकडे आलेलो आहे। समाधीमधून व्युत्थान पाहून गोविंदनाथांनी विचारले तू कोण आहेस? तेव्हा त्या शंकराने उत्तर दिले मी शिव आहे। आणि ह्या ओळखीमध्ये आचार्यांनी 6 श्लोकामध्ये आपली जी ओळख दिलेली आहे ती जगातील प्रत्येक मानवी जीवनाची ओळख आहे, यच्च यावत प्राणीमात्राची ओळख आहे। म्हणून आचार्य सांगतात मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वा न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार मी नाही। आचार्यांनी पहिल्या 5 श्लोकामध्ये आत्मस्वरूपाचं जे वर्णन केलेलं आहे ते निषेधमुखाने केलेलं आहे आणि 6 श्लोकामध्ये आत्मस्वरूपाचं जे वर्णन केलेलं आहे ते विधीमुखानं केलेलं आहे। आता विधीमुख आणि निषेधमुखानं वर्णन हे आपण पाहू। इथं हे उत्तर ऐकून आता अद्वैताचा प्रसार होणार या कल्पनेने नाथ आनंदित झाले। गुरुदेवांना आनंद झाला की आता अद्वैत ज्ञानाचा हे अध्यात्मविद्येचा प्रसार संपूर्ण विश्वभर भारतभर होणार आहे। शंकर गोविंदनाथांच्या सान्निध्यात राहून त्यांची परिचर्या करीत असताना एकदा 5 अहोरात्र मुसळधार पाऊस पडला। रात्रंदिवस 5 दिवस सारखा सतत पाऊस पडला। नर्मदेचे पाणी बेसुमार वाढल्यामुळे नदीच्या तीरावर असलेल्या भिल्लांच्या वस्तीमध्ये लोक फारच घाबरले, कारण आता पाणी सगळ्या वाटेनं गल्ली बोळातून घरामध्ये शिरायची पाळी आली। गोविंदनाथ समाधी लावून बसले होते। आता गुरुदेव समाधीमध्ये आहेत आणि आचार्य त्यांच्या सेवेमध्ये आहेत। तेव्हा या यतींद्र शंकराने आपला कमंडलू अभिमंत्रून घेतला आणि नर्मदा नदीचे सगळे पाणी त्याच्यामध्ये साठवून घेतले। अगस्ती ऋषीप्रमाणे ज्या एका आचमनात सर्व समुद्राचे पाणी साठवले होते तसाच हा चमत्कार यतींद्राने केला आहे। गोविंदनाथ समाधीतून देहावर आल्यानंतर हा प्रकार त्यांना कळाला। तेव्हा ते आपल्या शिष्याला म्हणाले अत्री ऋषींनी केलेल्या एका सत्राचे प्रसंगी मी वेदव्यासांना म्हटले की तुम्ही भारत पुराणे रचले आहे, कारण सगळ्या पुराणांची रचना महर्षी व्यासांनी केली आहे। योगशास्त्रावर हे ग्रंथ झाले आहे, ब्रह्मसूत्रे सुद्धा रचल्या गेलेली आहेत, पण त्याचा अर्थ लोकांना नीट लावता येत नाही, तेव्हा तुम्ही त्याच्यावर भाष्य रचा। यावर व्यास म्हणाले माझ्यासारखाच तुझा शिष्य होईल जो तुझा शिष्य कमंडलूमध्ये नदीचे समंद पाणी साठविल तो ब्रह्मसूत्रावर भाष्य करील, चुकीच्या मताचे खंडन करील व तुझी कीर्ती लोकांमध्ये वाढवी। तो चमत्कार तू आता करून दाखवला आहेस, तेव्हा तू आता वाराणसीला जा म्हणजे काशीला जाणे. तेथे गंगेच्या काठी राहून जगाच्या उद्धारासाठी भाष्य रचनाकार आणि वेदांत तत्वाचे विवरण करा अशी सद्गुरूंची आज्ञा मिळाल्यानंतर आता आचार्य आपल्या अध्यात्मविद्येच्या प्रसारामध्ये ब्रह्मविद्येचा प्रसार आणि प्रचार करत असताना या श्लोकामध्ये जो त्यांनी आपला परिचय दिलेला आहे, मनो बुद्धि अहंकार चित्तानि नाहं, म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार मी नाही. आता विधी निषेधानं सांगलं, विधीमुख आणि निषेधमुख. जसं नवीन मुलीला पाहुणे आलेले आहेत पाहायला, मुलगा पाहायला आला, त्याच्यासोबत त्याचे मित्रमंडळ आले आणि ते बैठकमध्ये बसले, तर खिडकीमधून त्याची मैत्रीण विचारती की तो पटक्यावाला आहे का, तर ती नाही म्हणते. तो टोपीवाला आहे का, ती नाही म्हणते. मिशावाला आहे का, तो नाही म्हणते. आणि तो सूट बूटमध्ये बसलेला तो आहे का, आता मात्र ती काहीच बोलत नाही, नाही हो नाही. मग तिनं ज्यावेळेस विचारलं हे आहे का हे आहे का, तर त्यावेळेस उत्तर काय दिलं, नाही. म्हणजे नाही म्हणून उत्तर दिलं, हे निषेधमुख आहे. आणि ज्यावेळेस खऱ्या मालकाची आता ओळख करून द्यायची, तर त्यावेळेस ती बोलली का, बोललीच नाही. म्हणून न बोलून बोलणं कसं असतं, न कळून कळणं कसं असतं, तर हे असं असतं, कळे ते ना कळे, ना कळे ते कळे, वळे ते ना वळे गुरुवी. म्हणून आपलं आत्मस्वरूप आपल्याला कळत नाही. मग ज्यानं मला आत्मस्वरूप कळालं असं म्हटलं, त्याला काहीच कळालं नाही. आणि जे म्हणलं की आपल्याला कळालंच नाही, त्यालाच कळालं की तुम्ही असं कसं बोलायला लागले दोन्हीकडून, हे असंच बोलणं आहे. कारण कळालं म्हणलं तर कोणासारखं कळालं, कारण जगामध्ये तुमच्यासारखी दुसरी वस्तूच नाही. एकम एवम अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. काय सांगतात आचार्य, एकम एवम, एवम म्हणजे सकारात्मक शब्द वापरला, तुमच्याशिवाय ब्रह्म वस्तू जगामध्ये दुसरी कोणी नाही, तुमच्याशिवाय दुसरी सत्य वस्तू नाही, तुमच्याशिवाय आनंदरूप वस्तू या सृष्टीमध्ये नाही. जसं तुमच्या बायकोचा नवरा तुमच्याशिवाय नाही, बरोबर, दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात. किती पॉइंट आहे, फार महत्त्वाचा मुद्दा. आणि याच्यावर ज्ञानोबराय सांगतात, तया स्वांतकरण जीता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही. ज्यानं संसाराला जिंकलं, ज्यानं मृत्यूला जिंकलं, ज्यानं मनाला जिंकलं, त्याला परमात्मा परोता म्हणजे दुसरा नाही, दूर नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात. जसं आपण व्यवहारातलंच उदाहरण घेतलं की तुमच्या बायकोचा नवरा तुमच्याहून दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात. तीन मुद्दे आले ना, तुम्ही म्हणते हे कसं काय, आता ते लक्ष नाही ना, एवढे पॉईंट बसले ना. तसंच आणि तितकंच खरं आहे की परमात्मा तुमच्या शिवाय दुसरा नाही, दूर नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात. इतका पक्का दृढ निश्चय व्हायला पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहारनिश्चय. तद्बुद्धयस्तदात्मानं तन्निष्ठस्तत्परायणः. भगवान सांगतात, अर्जुना तुझ्या बुद्धीमध्ये मी 3.5 हाताचा देह आहे हा जो निश्चय आहे ना, तो भ्रमण आहे, तो चुकीचा निश्चय आहे. कारण आचार्य सांगतात, देहद्रष्टः देहादिभ्रन्नः नाहं इति अवधारये. त्याला उदाहरण देतात, घटद्रष्टः घटादिभ्रन्नः सर्वथा नय घटो यथा. घटाला जाणणारा कोण्याच चौकटीतून तो घट नाही, कधीच नाही, कुठत नाही, कुणीच नाही. घटाला जाणणारा घटाहून जसा वेगळा आहे तसा देहाला जाणणारा देहाहून वेगळा आहे. कधी कुठ कोण कोण सगळे कोणी बी कुठ बी केव्हाही देहाहून वेगळा आहे. कारण देह इंद्रियाद्वारे जाणण्याचा विषय आहे आणि तुम्ही त्या देहाला इंद्रियाद्वारे अंतकरणात जाणणारे आहात. म्हणजे ज्ञानोबराय सांगतात निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवळी लपो नको. म्हणून इंद्रियाद्वारे दाखवलेलं हे जग शरीर तू सत्य मानू नको. 13व्या अध्यायामध्ये मौली सांगतात इदम शरीरम कौंतेय क्षेत्र मिथ्य विधीयते. अर्जुना शरीर हे आहे. इदम म्हणजे हे, मग ते हे आहे का मी आहे? हे आहे. तसं हे मन हे शरीर हे घर, हे घर म्हणणारा घराहून वेगळा आहे का घर आहे? हे शर्ट म्हणणारा शर्टहून वेगळा आहे का शर्ट आहे? तसं हे शरीर म्हणणारा शरीराहून वेगळा आहे. आणि शरीराहून वेगळा म्हणजे मृत्यूहून वेगळा आहे. आणि मृत्यूहून वेगळा आहे म्हणल्यावर सच्चिदानंद रूप परमात्मा आहे. त्याच तत्वाला आचार्य ब्रह्म म्हणतात. कारण त्या ब्रह्माला मृत्यू नाही, जन्म नाही, तोंड नाही, हात नाही, पाय नाही, कान नाही, डोळे नाही. कारण त्याला गुणच नाही. तो कसा आहे? निर्गुण परमात्मा आहे. म्हणून आधी विधीमुखानं 6व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आणि पूर्वीच्या 5 श्लोकामध्ये निषेध मुखानं सांगितला असा नाही असा नाही असा सगुण नाही आकारवान नाही. आता हे शरीर आकारवान आहे पण ब्रह्म आकारवान नाही. शरीर सगुण आहे, इंद्रियाचा विषय आहे पण ब्रह्म सगुण नाही. म्हणून तो सगुण नाही, आकारवान नाही, तो क्रियावान नाही, तो विचारवान नाही, असं नाही नाही नाही असं वर्णन केलेलं आहे. यालाच काय म्हणायचं? निषेध मुखानं सांगणं. आणि कसा आहे हे ज्यावेळेस विचारण्यात येत असतं त्यावेळेस ती मुलगी बोलली का? नाही बोलली. बोलली नाही का? बोलली. म्हणजे न बोलून सुद्धा बोलणं असतं, न बोलून सुद्धा असतं. म्हणून वेद जाणो गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. म्हणून इथं परत काय सांगितलेलं आहे की हा जो वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप, म्हणजे वेदाचं शास्त्राचं प्रमाण काय आहे, श्रुतीचं वचन काय आहे, एक नारायण आहे आणि ते सगळ्यांचं सार आहे आणि त्याचं तुम्ही चिंतन करा. म्हणून पहिल्या चरणामध्ये काय सांगतात? मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं, म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एकाच माईचे 4 लेकरं आहे. जसं एका आईला 4 लेकरं असतात पण एक थोडं काळसर असतं, एक थोडं गोरपान असतं, एक बुटकं असतं, एक उंच निघतं. ते म्हणे एकाच माईचे लेकरं असे कसे निघाले ते? होतं तसं असतात काय नसतं. तसं हे एकाच अविद्येपासून निघालेले अंतकरण आहेत आणि त्याच्या कार्यावरून त्यांची वेगवेगळी नावं आलेली आहेत. संकल्प विकल्प करतं म्हणून त्याला मन म्हटलेलं आहे. एखाद्या विषयावर हे काम करावं का नाही करावं तर हे काम जरूर करायला पाहिजे. मनुष्य देहात आल्यानंतर त्यानं स्वरूपाची ओळख करूनच घ्यायला पाहिजे. याला बुद्धी म्हणते. निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे. आणि मग मी ब्रह्म कसा आहे, मी शरीर इंद्रिय श्वास मनाहून वेगळा कसा आहे याच्यावर चिंतन करणं याला चित्त म्हणतात. आणि हे काम कुणी केलं? मी केलं, अहम. तर या भागाला अंतकरणाच्या या वृत्तीला अहंकार म्हणतात. अहम आकार, मी आकारवान आहे अशी जी अंतकरण वृत्ती आहे त्याला काय म्हणतात? अहंकार. म्हणून हे एकाच अंतकरणाचे 4 भाग आहेत पण तो वेगवेगळ्या कार्यावरून त्यांना वेगवेगळे नाव आलेले आहे. म्हणून ह्या मनामध्ये भ्रम आहे आणि भ्रम आहे हे कशावरून लक्षात घ्यावं कारण त्या अंतकरणामध्ये खरं खरं कळालं आणि खोटं खोटं कळालं तर समजावं की इथं वास्तव ज्ञान आहे, यथार्थ ज्ञान आहे. आणि त्याच अंतकरणामध्ये खोटं खरं वाटत असन आणि खरं खोटं वाटत असन तर समजावं की इथं भ्रमज्ञान आहे. मग मृत्यू नसताना जर आपल्या अंतकरणामध्ये मृत्यूची चिंता आहे, भय आहे, तर आपण काय समजायला पाहिजे?
1: अज्ञान.
0: की अंतकरणामध्ये अज्ञान आहे, भ्रम आहे. कारण इथं भ्यायसारखं काहीच नसताना हा साप साप साप म्हणून ओरडायला लागला आणि घाबरायला लागला, ह्याला घाम फुटला अंगाला, चिड्डी पिवळी झाली, काय समजावं? की सर्प नसताना सर्पाचा भ्रम झाला. दोराची या उर्गा डांगा मिळविती पैगा, तो शीनची वाऊगा केला हो. तस मग सर्प निवृत्तीसाठी कुणी लाकडं आणायला लागले, कुणी काठ्या आणायला लागलं, कुणी काय आणायला लागलं, कुणी मंत्र मारणाऱ्याला गारुड्याला बोलवायला लागली, बीन बजाता त्याला बोलवायला लागली. मग हे सगळे करण्याची उपाय आहे का तिथं फक्त दिवाच आणायचं का? दिवाच आणायचा. तसं ज्ञाने विनयके उपाय करीसी जितुके, अधिक गुंफिसी तिथुके रुखी. माऊली सांगतात की ज्ञाना वाचून आपण जे काही प्रयत्न करायला लागलो ते सगळे निष्फळ व्हायला लागले. का? कारण ही वाट चुकलेली आहे. मार्ग दाऊनी गेले आधी दया निधी संतती. म्हणून

0: रणमिश्री तुम्ही का रडत आहात? जर तुमची हार होत झालेली आहे असं समजून जर तुम्ही रडत असतान तर मी जिंकलो असं मी मानत नाही. त्यावेळेस मंडन मिश्रींनी आचार्यांना उत्तर दिलेलं फार मार्मिक उत्तर आहे. आचार्य, मी हरलो म्हणून मी रडत नाही, परंतु आयुष्यभर मी जे कर्माचं लेखन केलेलं आहे ते आता वाया जाणार आहे याचं मला दुःख होतं. तर त्यावेळेस आचार्यांनी सांगितलं की हे कर्माचं लिखाण वाया जाणार नाही, कारण कर्म करिता करिता शिणती हे नव्हेच म्हणती महावाक्याची चित्तशुद्धी. याने चित्त शुद्ध होत आहे, पण कधी ते निष्काम बुद्धीनं केलेलं कर्म असावं आणि ईश्वर अर्पित बुद्धीनं केलेलं कर्म असावं, त्यावेळेस अंतकरणाची चित्तची शुद्धता होत असते. निर्मळ चित्ते झाले नवनीते पाषाणा पाझर फुटती. म्हणून हे मन चित्त निर्मळ होत असतं, पण कधी प्रत्येक कर्म हे निष्काम बुद्धीनं म्हणजे फलाची अपेक्षा न ठेवता व्हायला पाहिजे. आणि इथं आपल्या कर्माची सुरुवातच फलाची अपेक्षा ठेवून व्हायला लागली तर हे निरपेक्ष कसं होईल? म्हणून त्यांनी आड घातलेली आहे. आणि त्यावेळेस मंडन मिश्रींना लक्षात आलं की ह्या कर्माला सुद्धा एक काय आहे, फळ आहे. आणि आपण प्रत्येक कर्म जर फलाची अपेक्षा न ठेवता करू लागलो तर त्याला व्यवहारातलं फल नाही आहे, पण त्याला सुद्धा एक फल आहे, अंतकरण शुद्धी. म्हणून तुकोबारांनी सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकोबारांनी आपल्याला दंडवत घातलेलं आहे, मग आपण त्या लायकीचे आहोत का की साधू संतांनी आपल्याला दंडवत घालावं? मग सद्गुरूनं शिष्याला दंडवत घालावं का शिष्यानं सद्गुरूला दंडवत घालावं? कारण जगद्गुरू येत नाही, जगद्गुरू तुकोबार आहे, जगद्गुरु शंकराचार्य आणि कृष्णम वंदे जगद्गुरु, हे तीनच जगद्गुरु आहेत ना बाबा. मग यांनी आपल्याला वंदन घालावं का आपण यांना लोटांगण घालावं? घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे, हे आपण म्हणायला पाहिजे. पण इथं संतांनी आपल्याला सकळांच्या पाया माझे दंडवत, ही दंडवत घालायची पाळी आपण आणली त्यांच्यावर. कारण त्यांचं म्हणणं काय आहे, जेणे नये जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. मग कोणतं साधन करावं महाराज? मग तुकोबराय सांगतात की ज्याच्यामुळं आपल्याला जन्म मिळणार नाही, यमाचे ठोके बसणार नाही, कारण मारिती झोडिती तोडिती यमाचे किंकर, एक साल का बहुसाल,
1: बहुसाल.
0: म्हणून तिथं मात्र आता काही पर्याय चालणार नाही, कारण त्या मृत्यूच्या दुःखातून तुम्हाला कोण सोडवणार, त्या यमाच्या तडाख्यातून आता कोण सोडवणार? तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून, सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भली भली, सोडविना बंधू पाठीची बहीण सेजची कामीन दूर राहे. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून. म्हणून ह्या सगळ्यामधून अशी वाट काढलेली आहे की ज्ञाना वाचून मोक्ष नाही. आणि हे ज्ञान कुठं आहे? संताच्या ठिकाणी आहे. म्हणून संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही. म्हणून संताशिवाय प्राप्ती नाही असं वेदानं सुद्धा काय केलेलं आहे, ग्वाही दिलेली आहे. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान बरव आहे. जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. म्हणून या संताला भजायला पाहिजे. मग कोण्या संता? तिथं लक्षण दिलेलं आहे, मी तो वासुदेव तत्वत, तात्विक दृष्टीनं मी वासुदेव स्वरूप परमात्मा आहे, हे ठाऊक आहे सभागिया संता. हे कोणाला माहीत आहे?
1: सभागी,
0: जे सभागी संत आहेत त्यांना माहीत आहे. आणि दुजा नाही मागू तागा. म्हणून संत कोणाला म्हणावं? तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. म्हणून सद्गुरू काय करत असतात? तर पुरविती आर्त शिष्याची.

0: म्हणून मनोरथ पूर्ण होणं आणि इच्छा पूर्ण होणं या दोन गोष्टी येतात. इच्छा पूर्ण होणं म्हणजे व्यवहारामध्ये एखादा विषय आपल्याला मिळाला, बऱ्याच दिवसानं होत नव्हता पण आज योगायोगानं मिळाला, मग विषय जोपर्यंत आहे तोपर्यंतच मन आनंदी आणि विषय संपला आनंद. मग इच्छा पूर्ण झाली पण विषय नष्ट झाला की परत त्या विषयाची इच्छा. पण मनोरथ पूर्ण करणं म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होणं, मन तृप्त होणं, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आहे. म्हणजे ते मन आता प्रवृत्ती मार्गाकडून निवृत्ती मार्गाकडे निघालेलं आहे. म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती म्हणजे आता वृत्तीवरच नाहीये, म्हणून वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. आता वृत्तीत राहिले नाही असं ते जे ज्ञान आहे ना, तर त्या ज्ञानाला आता मुक्त म्हणावं लागतं. आणि असं मुक्त असलेलं ज्ञान कळून घ्यायला सोपं आहे, म्हणून हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई असं यांचं काय आहे लिंक आहे, ही रचना आहे. आणि हे ज्ञान सोपं असलेलं का लवकर लक्षात येत नाही, ते याची कारणं आहेत. तर इथं आचार्य सांगतात, काय सांगतात, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एकाच अंतकरणाची हे चार भाग आहेत. आणि चार भाग असल्यामुळं मनामध्ये भ्रम असल्यामुळं ही कल्पना सुटत नाही. कोणती कल्पना? देहाला मी म्हणण्याची कल्पना, जगत सत्यत्वाची कल्पना आणि आपल्या ठिकाणी मृत्यू नसताना मृत्यूची कल्पना, दुःख नसताना दुःखाची कल्पना. आता गुळाच्या ठिकाणी गुळी मिळवायची का आणि कडूपणा घालवायचा का? कारण गुळ हा अंगानच गोड आहे हे सर्वानुभूत आहे, याला शिक्षणाची गरज आहे का बाबा? गुळ गोड आहे याला शिक्षणाची गरज? तसे तुम्ही सच्चिदानंद रूप परमात्मा आहात असं कळून घेण्याला शिक्षणाची गरज? म्हणून यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. आधी नारीचा नंबर लावले मग नर. करावा विचार, काय करावा महाराजांनी? करावा विचार न लगे चिंता कोणाशी, सगळ्यांनी मिळून विचार करा. कोणता विचार? आचार्य सांगतात आत्मा अनात्मा विवेक ज्ञानम, ज्ञानम भवती निर्मला. आत्मा काय आहे अनात्मा काय आहे यांचा निवाडा करणं. तर ती ताई म्हणू लागली की आम्हाला निवाडा येत नाही. आम्ही म्हणलं कसं काय नाही येत नाही, तुम्हाला दळण नसताना तुम्ही खडे खडे बाजूला करतात आणि रास एकीकडे पडते. म्हणजे निवडिता ही खडे तेने दळणा ओझ घडे. तुम्हाला ही दळणातले खडे निवडायला जेवढी बुद्धी लागली ना तेवढीच बुद्धी अनात्म वर्गातून मी आत्मा आहे असं कळून घ्यायला तेवढीच बुद्धी लागते. थोडा आहे, थोडे की जरूरत किती काय? कारण ही बुद्धी आत्मस्वरूपाचं चिंतन करायला सुरुवात झाली की गुंगती बुद्धी बोध्या सोके आणि एवढीच वस्तू चुकी. कारण पाटलाचं घोडं आहे पण सगळ्याला बसू द्यायलं आणि पाटलालाच बसू देईन, काय कमाल आहे बाबा? ते नोकराला बसू द्यायलं, गड्याला बसू द्यायलं, सगळ्याला बसू द्यायलं पण पाटलालाच बसू देणं म्हणजे कमाल आहे का नाही? तसं बुद्धी सगळ्याचं वर्णन करायली, हे विज्ञान आहे, हे कॉम्प्युटर आहे, हे मोबाईल आहे, बर. आणि त्याला विचारा ना आत्मा कुठे, ते माहित नाही. आत्मस्वरूपाची ओळख काय म्हणते? माहीतच नाही, देवत नाही म्हणतात ते नास्तिक आहे. आणि जे आहे बाबा पण देव कुठं आहे कोण आहे हे माहीत नाही, म्हणजे याला आभानापादक आवरण म्हणायचं. आणि देवच नाही म्हणणारे आसत्वापादक आवरण आहे. जसं ते 10 जण काय झाले गावाला, गावाच्या पलीकडं म्हणजे नदीच्या पलीकडं गाव होतं आणि गावामध्ये जत्रा होती. जसं आता बाबासाहेब महाराजांची जत्रा आहे, केशवराज बाबासाहेब महाराजांची यात्रा आहे. मग ते गाव नदीच्या पलीकडं होतं आणि हे 10 जण नदीतून तरून गेले. आता ती परत येत असताना ती म्हणली की आपण नदीतून पोहून आलो पण आपण 10 ला 10 आहेत का मोजा. तर ते सगळ्याला मोजायला लागले ती 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 9 जण आहेत म्हणे आणि हे स्वतःला सोडून द्यायला लागले. ते सगळे जण असंच करायला लागले. तर आता सगळे म्हणले की 10वा नाही दशम नास्ती दशम हरवला. आता ते सगळे रुडू लागले ना. मग एक बाबा आले तिथं वयोवृद्ध होते अनुभवी होते त्यांनी सगळं पाहिलं. ते म्हणे काय झालं मुलांना तुम्ही काय रडायला लागले. बाबा आम्ही गावाहून 10 जण आलो होतो पण आता आम्ही 9 जण भरायला लागलो तर वापस जायचं तर आता कोण कमी आहे हे समजणं आम्हाला. तर ते रडणं पाहून त्यांनी पाहिलं की हे सगळे 10 ला 10 आहेत. ते म्हणले 10वा आहे दशम आस्ती दशम आस्ती म्हणल्यावर बरोबर सगळ्यांचं रडणं थांबलं. रडणं थांबलं. तसं देव आहे म्हणल्यावर जीवाचं रडणं थांबलं. आता कोण आहे याच्याबद्दल चर्चा सुरू व्हायला पाहिजे. तसं त्या बाबानं सांगितलं की आता कणेरीचं फोक आणा म्हणे आणलं. मग प्रत्येकाच्या ढुंगणावर एक एक सोटा मारला आणि त्यानं म्हणायचं की 1 2 3 मोजा म्हणले. आता ते सगळ्या 9 ला मोजलं आणि हे दशम तू आस्ती म्हणून ठोका दिला. मग 10वा होता का नव्हता का हरवला होता. 10वा होता हरवला नव्हता. हरवल्याचा भ्रम झाला होता म्हणून सापडल्याचा सुद्धा काय झाला भ्रम झाला. तसं आपल्याला जन्म मृत्यूचा भ्रम झालेला आहे का खरंच जन्म मृत्यू
1: भ्रम.
0: म्हणून महाभारतामध्ये भीष्म पर्व आलेला आहे आणि त्या भीष्म पर्वामध्ये भीष्माचार्य सांगतात की मृत्यूर वय प्रमदहा. मृत्यू म्हणजे एक कल्पना आहे. मृत्यू म्हणजे एक मूर्खपणा आहे. पटत नाही पटत. हे पटणार आहे आपल्याला पण कधी ज्यावेळेस आचार्यांच्या या 6 श्लोकांचं आपण शांत चित्तानं ज्यावेळेस चिंतन करू मनन करू त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट पटेल की निस्त बोलल्यानं मृत्यूचं दुःख दूर होतं म्हणजे मृत्यूचं दुःख खरं आहे का. बोला गंमत कशी असते. 2 लेकरं असतात एक लहान एक मोठा असत. त्या मोठ्यानं लहान्याला मारलेलं असतं आणि ते रडत असत. आता त्याला वाटतं की मला मोठ्या दादानं मारलं आता दादाला बी मारायला पाहिजे. कुणी मारायला पाहिजे. आपण तर काही मारू शकत नाही. मग बाबानं मारायला पाहिजे. हे दोघं जातात तिकडे. ते म्हणजे काय झालं. ते म्हणजे मला दादानं मारलं. मग आता तुम्ही दादाला मारा. आता दादा कसं मारन बाबा दादाला कसं मार. ते म्हणे ठीक आहे म्हणे. आता दादाच नाही का तुझ्या समोर मी दादाला मारतो म्हणे ठीक आहे. आता ते मारायच्या वेळेस काय करते ते पाठीवर हात ठेवायचा आणि त्या हातावरच मारायचं. म्हणजे कुणी कोणाला मारलं ये यायनीच यायला मारलं. मग दादाला मारण्यासारखं दाखवलं पण त्याची समजूत निघाली का नाही की बाबाने दादाला. तसं तुमची आमची समजूत काढायची हे मृत्यूचं दुःख निवारण झालं ही समजूत काढायची का काही करायचंय. आता भूक लागल्यावर तुम्हाला समजूत काढायची का ताटच वाढावं लागेल. क्या बात आहे. म्हणजे भूक लागल्यावर तुम्हाला ताटच वाढावं लागेल आणि मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी जर काही उपाय करायचा असेल तर काय करावं लागेल. तुमची समजूत काढावं लागेल. इथं उपाय काहीच नाही आहे. म्हणून तिथं 10वा आहे असा भ्रम सांगावा लागला. का कारण यांना 10वा हरवला असा भ्रम झाला होता. म्हणजे एका भ्रमानं दुसऱ्या भ्रमाची निवृत्ती झाली. तसं ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती झाली. आता ते ज्ञानसुद्धा कुठपर्यंत टिकून ठेवायचं. मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे कौरक ती वृत्तीसुद्धा टाकून द्यायची. म्हणून सच्चिदानंद म्हणणे गेले दुरीओ अशा गवळणी काय होत्या आत्मज्ञानी होत्या ब्रह्मज्ञानी होता. म्हणून ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. इथं अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानं झाली पण त्या ज्ञानाची सुद्धा निवृत्ती व्हायला पाहिजे. म्हणून काट्यानं काटा काढला मग आता त्या काट्याला खिचात ठेवायचं का का तो सुद्धा फोडून टाकायचा, याला ज्ञान खंडन म्हणतात. आधी अज्ञानाचं खंडन, मग ज्ञानाचं खंडन, आता कोणाचं खंडन करायचं? नाही म्हणे, आता ज्यानं सगळ्याला खोटं ठरवलं ना त्याला बी खोटं ठरवा. ठरवा ना, हो ठरवा बाबा, त्याची परीक्षा घ्या ना, कसोटीला घ्यावंच लागेल. जर खरंच 24 कॅरेटचं सोनं आहे तर त्याला जळावंच लागेल ना. उसे हसना भी होगा, उसे रोना भी होगा. उसे म्हणजे त्याला दुःखही सहन करावं लागेल, त्याला सुखही सहन करावं लागेल, जो एक प्रेम करेल. तसं जो ज्ञानाच्या वाटेवर चाललेला आहे त्याला जळावं बी लागेल, कारण सोन्याला जळावं लागतं. आणि त्याला जाळल्यानंतर ते तस तसं काय होत असतं, उजळत असतं. हे 24 कॅरेटच्या सोन्याची काय आहे, खूण आहे. तसं सगळ्याला ज्यानं खोटं ठरवलं त्याला तुम्ही खोटं ठरवा, म्हणा मी खोटा आहे, मी खोटा आहे, मी, कारण जग तुम्हाला थोडीच म्हणणार आहे की तुम्ही खोटे. तुम्हीच ठरवायचं, मी खोटा आहे, मी खोटा आहे, मी खोटा आहे. पण मी खोटा आहे असं म्हणणारा खोटा आहे का? म्हणजे केला तरी तुमचा बाद होत नाही आणि शरीराला सांभाळलं तरी ते राहत नाही. म्हणून विनोबा भावे सांगतात, काय सांगतात? नसे मिथ्यास अस्तित्व, नसे सत्यास नाशी, निवाडा देखिला संती, या दोहीचा अशा परी, कशा परी तर अशा परी. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, नसे मिथ्यास अस्तित्व, आपलं काय सांगतात भगवान, की नासतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः, उभयोरपि द्रष्टंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. अर्जुना, खोट्याला भाव नाही, खऱ्याचा अभाव नाही. आणि आपण म्हणतो खऱ्याचं काय, खऱ्याला मरण नाही. आणि खरं कोण आहे? तुम्हीच आहे. आणि तुम्ही कशाला भ्यायलेत? मरणाला. म्हणजे तुम्ही खरे आहेत आणि तुम्हीच मरणाला भ्यायलेत आणि तुम्हीच म्हणायलेत की खऱ्याला मरण नाही. आता आघाऊच काम झालं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. त्रिवार सांगितलेलं आहे की तुम्ही विठ्ठल स्वरूप परमात्मा आहात. असं मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक जीवानं स्वतःची ओळख करून घेणं हे मानव देहाचं परम कर्तव्य आहे, परम प्रयोजन आहे, हेच लक्ष आहे. इथपर्यंत आपला विषय आलेला आहे. पहिल्याच श्लोकातील पहिलं चरणच चालू आहे. आता राहिलेला भाग आपण उद्या. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीमद दासबोधाचा 5वा दशक चालू आहे. समास दुसरा गुरु लक्षण नाम समास आहे. काही वय आपण पाहिल्या, सद्गुरु कोणाला म्हणायचं, सद्गुरूंची लक्षणं काय आहे ते सांगताना म्हटलेलं आहे समर्थाने, प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुखवले, आईसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. मुक्त करतात ह्याचा तरी अर्थ काय आणि मुक्त केव्हा होतो? मेल्यावर मुक्ती अशी जर कोणाची कल्पना असेल तर ती बरोबर नाही असं संत पुन्हा पुन्हा सांगतात. देहात असतानाच मी मुक्त आहे असा बोध करून घ्यायचा आहे. मग मुळात तो मुक्त असताना बद्ध झाला कसा? प्राणी संकल्पे बांधला, प्राणी संकल्पाने बांधला जातो आणि मी बद्ध आहे असं म्हणतो, मी देह आहे असं समजतो आणि देहाला लागलेली सगळे कर्म सगळी मंडळी ही सगळी माझी आहेत असं समजून, हे मला करायला पाहिजे, हे माझं आहे, हे मला मिळालं पाहिजे असं सगळं त्या मी भोवती तो सारखा घुटमळत राहतो आणि त्यामुळे मुक्त असलेला जीव बद्ध होतो. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलंय, त्यांनी मुक्त केलं ह्याचा अर्थ ते त्या जीवाला सांगतात की अरे बाबा तू मुक्तच आहेस, बोध करून घे. ज्या वेळेला जीवाला बोध होईल की मी जीव नाही, मी देह नाही, मी आत्माच आहे, पण हे नुसतं शब्दानी बोलून चालत नाही. राजाचा पुत्र राजपुत्र भिकारी झालेला आहे, त्याला माहिती नाही मी राजपुत्र आहे म्हणून, पण तो जर नुसताच मी राजपुत्र आहे म्हणाला तर चालणार नाही, त्याला ते स्थान पुन्हा मिळवायला लागतं. तसं जीवाला साधनेनी देहाशी असलेला संघ सोडावा लागतो आणि आत्म्याशी पहिलं नातं जोडावं लागतं. तसं जर झालं तर तो मुक्त होत. जे क्षणी अनुग्रह केला ते क्षणी मुक्त झाला. बंधन काही आत्मयाला बोलोची नये असं समर्थ सांगतात. बंधन नाहीच आहे. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी सद्गुरु सांगतात तू मुक्त आहेस. एखाद्या जीवाला जर चटकन ते ग्रहण झालं तर तो म्हणतो सोहम मी मुक्त आहे, पण असं चटकन होत नाही म्हणून सगळी साधना करावी लागते. काय घडतं नेमकं? वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी. ही वासनेची नदी आहे. सारख्या काही ना काहीतरी वासना आहे, मला हे पाहिजे. इतक्या गोष्टी त्याला पाहिजे असतात, जे दिसेल ते पाहिजे असत आणि त्यामुळे आतमध्ये वळून बघावं आणि आपल्या सुखाचं ठिकाण काय आहे ते शोधावं. इकडं दृष्टीच नसते आणि तो सारखा बाहेर बघत असतो. म्हणून वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी. त्याच्यामध्ये सापडल्यामुळे तो जो प्राणी आहे तो बुडू नये म्हणून त्याची धडपड चाललेली असती. तेथे उडी घालून तारी तो सद्गुरु जाणावा. त्या ठिकाणी त्या महापुरामध्ये उडी घालून सद्गुरु शिष्याला तारून नेतात. ते काम सद्गुरूंच आहे. गर्भवास अतिसाकडी इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी. ज्ञान देऊन सोडतात. नुसतं होत नाही ते, नुसतं शब्दाने सांगूनही होत नाही. ज्ञान देणं म्हणजे सांगणं आणि प्रत्यक्षात शिष्याला तो अनुभव देणं ही जी महत्वाची गोष्ट आहे हे करण्याचं काम सद्गुरूच करतात. गर्भवास जर चाळायचा असेल, ज्या इच्छा बंधनामध्ये त्या बेडीमध्ये जीव अडकलेला असो त्यापासून मोकळं जर करायचं असेल तर ज्ञान देऊनच त्याला सोडवावं लागतं. त्यासाठी सद्गुरू जर काही करत असतील तर फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे. जीव अनाथच आहेत सगळे. जीव सनाथ तेव्हा होतात जेव्हा त्यांची गुरूंची भेट होते तेव्हा. बाकी ऐहिक गोष्टी कितीही जरी त्याला मिळालेल्या असल्या तरी संतांच्या ज्ञानी पुरुषांच्या दृष्टीनं ते अनाथ जीव असतात. पण गुरु भेटला की ते सनाथ होतात आणि तो शिष्य मग सद्गुरु पदापर्यंत देखील जाऊ शकतो एवढी त्याची तयारी होते. पण त्याच्यासाठी फोडून शब्दाचे अंतर जे काही त्यांना सांगायचं असेल त्या ग्रंथातले शब्द फोडून त्याच्यामधला नेमका अर्थ काय, वाच्यार्थ थोडासा आपल्याला समजतो पण लक्षार्थ काय समजत नाही. हा लक्षार्थ समजण्यासाठी त्या शब्दाचं अंतर फोडून वस्तू दाखवी निजसार. हे जे अध्यात्माचे ग्रंथ असतात, परमार्थ दाखवून सांगणारे ग्रंथ असतात, ते प्रत्येक अंगाने ती वस्तू म्हणजे परमात्मा जो आहे
त्याचं स्वरूप काय आहे, त्याच्याकडे जाण्याचा मार्ग काय आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे, कोणती पथ्य पाळायला पाहिजे, हे गोष्टी सारख्या सांगत असतात. त्यामुळे शब्दाचं अंतर फोडून त्याच्यातली वस्तू दाखवण्याचं जे काम आहे ते सद्गुरु करतात. आणि हे गुरु अनाथांचे माहेर आहेत. जीव एकदेशी वापुरे. जीव हा देहभावाला आल्यामुळे एकदेशी झालेला आहे. जे व्यापक असलेला जीव एकदेशी होऊन राहिलेला आहे. देहालाच मी म्हणतो आणि देहाला लागलेलंच तेवढं माझं असं म्हणतो. त्यामुळे वस्तुत तो हे विश्वची माझे घर असं म्हणायला पाहिजे, किंवा जगाची विश्रांती स्थान जया असं ज्याला म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असा वस्तुत जीव अत्यंत व्यापक होऊ शकतो, परमात्म्याशी मिळून जाऊ शकतो. जसा थेंबुटा आहे तो सागरात मिळाला तर सागर रूप होऊ शकतो, परंतु बाजूला जर पडला तर त्यालाही बापुडा म्हणावं लागतं. तसा हा जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे. सद्गुरु जर काही करत असतात तर ह्या बापड्या एकदेशी जीवाला ब्रह्मच करून टाकतात, इतका व्यापक करतात त्याला. त्याच्यासाठी जीवानी शरणागत होऊन त्या ब्रह्माशी मिळून जायचं असतं. तर ते मिळून जाण्याचं तंत्र काय आहे हे सद्गुरु नुसतं सांगतात नव्हे तर त्या शिष्याकडून त्याप्रमाणे साधना करून त्याच्याशी मिळवून टाकण्याचं काम हे सद्गुरु करतात. तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे. सद्गुरूंच्या वचनाचा प्रभाव किती असतो पहा, त्यांच्यामध्ये प्रबोध शक्ती किती असते पहा. त्याचं कारण त्यांची प्रबोध शक्ती ही सगळी त्यांच्या तपश्चर्येचा परिणाम आहे. ते ज्या स्थानावर बसलेले आहेत त्याचा परिणाम आहे. जसा कागदाचा तुकडा असतो, त्याच्यावर जर शिक्का झाला गव्हर्नरचा तर कागदाचा नोट बनू शकते 500 ची 1000 ची काय जी असेल ती, मग त्याला किंमत येते. तसं एखादी सामान्य व्यक्ती जर सद्गुरूंची कृपा झाली तर त्याला मोल इतकं येतं. तसं ह्या ठिकाणी सुद्धा सद्गुरूंच्या वचन मात्रे म्हणजे सद्गुरूंच्या मध्ये ती प्रबोध शक्ती असल्यामुळे त्यांचा शब्द नुसता कानावर पडल्यानंतर एकदेशी जीव जो असतो बापडा तो ब्रह्मच करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्यात आहे. त्यामुळे असे जे सद्गुरू आहेत हे सद्गुरू जर एखाद्याला लाभले तर जीवाचं त्याचं कल्याण होतं. त्यामुळे संबंध या संपूर्ण समासामध्ये सद्गुरूंचं महात्म्य काय, त्यांची लक्षणं काय आहे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण बारकाईने सांगितलेलं आहे, ते आपण आता पाहतो आहोत. काय करतात सद्गुरू असं विचारलं तर जे वेदांचे अभ्यांतरी ते काढून अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ वरी उद्गार वचने. ग्रंथ जरी झाले, उपनिषद आहे, वेद आहे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध सगळे संतांचे ग्रंथ जरी आपण पाहिले तरी अर्थ कळत नाही. शब्दांचा अर्थ आपण शब्दकोशातून जरी पाहिला तरी तो जो अर्थ असतो तो आपल्याला जी वस्तू दाखवायला पाहिजे ते दाखवण्याला समर्थ असत नाहीत. त्यामुळे जी मंडळी त्या मार्गाने गेलेली आहेत तेच आपल्याला सांगू शकतात. त्यामुळे वेदांच्या मध्ये जो काही गर्भित अर्थ आहे तो गर्भित अर्थ काढून आई जशी लहान मुलाला एक एक घास हळूहळू भरवत राहते तसं तसं त्या शिष्याची ग्रहण शक्ती पाहून त्याला कितपत जमेल, कितपत पेलेल, कितपत तो आपल्या साधनेमध्ये आणेल त्याप्रमाणे सद्गुरु त्या लहान मुलासारखे स्वतः आई बनून त्याला हा बोध भरवीत असतात, त्याला पचेलकणी पाहत असतात, पुन्हा पुन्हा सांगत असतात. आणि शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. शिष्याला शिष्य श्रवणी त्याच्या कानावर, तो घास कुठं आहे मुखात भरवायचा नाही, त्याच्या कानावर लिहायचंय आणि त्यांनी तो ग्रहण करायचाय, बुद्धीनं ग्रहण करायचंय, त्याच्यावर निष्ठा ठेवायची, भाव पाहिजे. कारण सद्गुरूंच्या मुखातून आलेला शब्द हा महत्वाचा असतो शिष्याला, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून शिष्याने त्याप्रमाणे वाटचाल करायची. तर अशा तऱ्हेचं त्याला ज्ञान देण्याचं काम सद्गुरु करत असतात. आणखी काय काय करतात ते देखील आपल्याला आता आपण पुढच्या प्रवचनात पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बृहद्कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनत ध्यान आणि ध्यान बनत आनंद.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात आता ऐकूया संत तुकाराम महाराजांचा अभंग.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनत ध्यान आणि ध्यान बनत आनंद.
1: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
1: श्रोतेहो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत, संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00. याचं पुनःप्रसारण 8:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग चारुकेशी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग चारुकेशी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

माहिती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 वाजता आणि रात्री 11:00 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00 वाजता.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 8:00 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण 6:30 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आता ऐकूया पुरुषोत्तम दारव्हेकर यांची गीतरचना. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

0: श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंग रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज बुधवार, निजज्येष्ठ शुद्ध दशमी, अर्थात 24 जून 2026. आजचं नक्षत्र आहे चित्रा नक्षत्र. करंजवडे तालुका वाळवा इथल्या श्री आनंदगिरी महाराजांची आज पुण्यतिथी आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. ऋषींचे मूलभूत सात प्रकार आहेत. पहिला ब्रह्मर्षी, दुसरा देवर्षी, तिसरा महर्षी, चौथा परमर्षी, पाचवा कांडर्षी, सहावा श्रुतर्षी आणि सातवा राजर्षी. ब्रह्म जाणणारे किंवा ब्राह्मण ऋषी म्हणजे ब्रह्मर्षी. या वर्गात कश्यप, वसिष्ठ, भृगु, अंगिरस, अत्री हे ऋषी येतात. देवजातीचे जे ऋषी ते देवर्षी. या गटामध्ये धर्म, पुलस्त्य, कर्तु, पुलह, नरनारायण, वालखिल्या, नारद असे ऋषी येतात. महर्षी आणि परमर्षी यांचा स्पष्ट विभाग नाही. या दोन शब्दांचा केवळ श्रेष्ठ ऋषी या अर्थाने अनेक प्रकारच्या ऋषींना उद्देशून प्रयोग केलेला आढळतो. कांड म्हणजे धर्मशास्त्र. पूर्वोत्तर मीमांसा, व्याकरण, न्याय, धनुर्विद्या इत्यादी शास्त्र प्रवृत्त करणारे जैमिनी, व्यास, शांडिल्य हे जे ऋषी ते कांडर्षी. किंवा वेदकांडाचे प्रवर्तक प्रजापती, सोम, अग्नी इत्यादी जे ऋषी ते कांडर्षी. अन्य ऋषींपासून विद्या ग्रहण करून जे ऋषीपदाला पोहोचले ते श्रुतर्षी. आयुर्वेदपर ग्रंथाचे प्रणेते सुश्रुतादी ह्या गटामध्ये येतात. क्षत्रिय जातीचे अथवा प्रजानुरंजनामुळे जे ऋषीत्वाला प्राप्त झाले ते राजर्षी. ऋतुपर्ण, इक्ष्वाकू, नाभाग इत्यादी राजे या गटात मोडतात. बोधायनादिकांनी ऋषितर्पणामध्ये या सात प्रकारांबरोबर जनर्षी, तपर्षी आणि सत्यर्षी असे तीन अधिक प्रकार दिलेले आहेत. अव्यक्त या परतत्वाचं यथार्थ ज्ञान असलेले ते परमर्षी. महत तत्वाचं यथार्थ ज्ञान असलेले महर्षी. अहंकार तत्वाचं यथार्थ ज्ञान असलेले ऋषी. तन्मात्र तत्वाचं यथार्थ ज्ञान असलेले ते ऋषिक. आणि पंचमहाभूताचे तत्ववेत्ते ते श्रुतर्षी. वायुपुराण आणि ब्रह्मांड पुराणात ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षी असे तीन स्वतंत्र प्रकार केले आहेत. सनक, सनंद, सनातन, आसुरी, कपिल, वोढू आणि पंचशिला हे सात ब्रह्मपुत्र यांचा ऋषींमध्ये समावेश आहे. तर्पणीय पितरांमध्ये सुमंतु, जैमिनी वैशंपायन, गौतम, शाकल्य, ऐतरेय, आश्वालायन, शौनाक इत्यादी अनेक ऋषींचा समावेश आहे. अशी ही समृद्ध ऋषी परंपरा आपल्याकडे निर्माण झालेली आहे. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता त्यांनी वैष्णव संप्रदायामध्ये असलेला समुद्र स्नानाचा महिमा सांगितला की अवश्य समुद्र स्नान करावं, आयुष्यामध्ये एकदा तरी समुद्र स्नान करावं. आणि समुद्र स्नान करताना त्या ठिकाणी दोघांचं स्मरण करावं, एक भगवान श्रीकृष्णांचं करावं आणि दुसरं बलरामांचं करावं. या दोघांचं स्मरण करून जसं आपण गंगा स्नानाला महत्त्व दिलं आहे तसं समुद्र स्नानाला महत्त्व द्यावं. त्याच्याही संदर्भामध्ये पुष्कळ तिथीचा इथे खल केलेला आहे, त्याच्याही संदर्भामध्ये इथे चर्चा केलेली आहे. आता त्याच्या पुढे जाऊन या वैष्णव संप्रदायाला श्रेष्ठ असं असणारं जे साक्षात विष्णूचं क्षेत्र आहे ते म्हणजे बदरिकाश्रम आहे. गंधमादन पर्वतावरती आहे आणि बदरीच्या सुगंधी अशा फळाच्या सुवासामध्ये त्या पर्वतावरती अनेकांनी तपस्या केली आहे आणि त्या तपस्येतून ते स्थान पवित्र झालेलं आहे. तर त्याविषयी त्यांनी असं म्हटलं आहे. आता ही सगळी चर्चा कुणाची कुणाबरोबर आहे, ही त्या मोहिनीची त्या पुरोहितांच्या बरोबर आहे. ते पुरोहित वसुतीला सगळं समजावून सांगतायत की ही सगळी तीर्थ कशी आहेत, या तीर्थांचा महिमा कसा आहे आणि या तीर्थांच्यावरती जाऊन जर यथासांग यात्रा केली तर त्या यात्रेचं फल काय आहे हे सगळं सांगणारे पुरोहित आहेत आणि विचारणारी मोहिनी आहे. आपण फक्त त्याचा एक नमुना म्हणून पाहतो. आता इथे त्यांनी सांगितलं आहे की या बद्रीनारायणाच्या ठिकाणी भगवान विष्णूचा साक्षात वास आहे आणि त्या ठिकाणी हे जे स्थान आहे ते सगळ्या पातकांचं नाश करणारं आहे आणि प्रपंचाच्या भयापासून म्हणजे जन्ममरणापासून दूर करणार आहे, ह्या फेऱ्यातून मुक्त करणार आहे. आपल्याकडे पूर्वी एक म्हण होती की जो जाएगा बद्री वो ना आएगा उधरी, म्हणजे एकदा जो बद्रीला जातो त्याला पुन्हा पोटाला यावं लागत नाही, म्हणजे पुन्हा त्याला जन्माला यावं लागत नाही अशी आपल्याकडची धारणा होती. आता त्यांनी सांगितलंय की कलियुगामध्ये केले जाणारे दोष आणि पातकं यांचा नाश करणारं हे बद्रिकाश्रम हे स्थान आहे. या ठिकाणी नर आणि नारायण जे ऋषी आहेत त्यांनी धर्माच्या करता म्हणून म्हणजे धर्म स्थापन व्हावा, आपल्या भारतवर्षाचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य असं आहे की या भूमीला सुस्थिर राहून ही जी तपोभूमी आहे ही अशीच तपोभूमी राहावी याकरता काय काय केलं गेलं, त्याच्यामध्ये या बद्रिकाश्रमामध्ये नर आणि नारायण राहिले आणि ते सतत तप करत राहिलेले आणि त्यांनी म्हणजे साक्षात भगवंतांनी आणि ह्या नरनारायणांनी त्यांच्याजवळ असलेली जी त्यांची आयुधं आहेत शंख चक्र गदा पद्म याच्याबरोबर जे आणखीन काही आयुधं असतील ती सगळी आयुधं त्या ठिकाणी ठेवून दिलेली आहेत आणि ती आयुधं ठेवून ते तप करत आहेत. जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावरती फार विनाशाचा काळ, अत्यंत आपत्तीचा काळ आणि सज्जनांना अत्यंत पीडा आणि दुर्जनांचा प्रादुर्भाव होईल त्यावेळी हे नरनारायण जन्माला येतात, ते अवतार घेतात आणि नारायण जो आहे ती भगवंताची शक्ती आहे, ती संत रूपामध्ये प्रकट होते आणि नरशक्ती जी आहे ती प्रत्यक्ष लढवय्याच्या रूपामध्ये प्रकट होते. त्याचं अलीकडच्या काळातलं उदाहरण द्यायचं तर समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्थांचा आशीर्वाद शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कार्याला लाभल्याशिवाय त्या कार्याला यश आलंच नाही, कारण धर्माच्या अधिष्ठानाशिवाय कोणत्याही पराक्रमाला यश येऊ शकत नाही. ह्या नर आणि नारायणाची जोडी जी आहे या संबंध भारतवर्षाचं रक्षण करण्याकरता त्या बद्रिकाश्रमामध्ये निवास करून राहिलेली आहे आणि ते स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. आणि त्या स्थानावरती त्यांनी असं म्हटलंय की तिथे जे प्रस्तर आहेत म्हणजे तिथे जे दगड आहेत किंवा लांब लांब मोठमोठ्या शिला आहेत त्या शिलांचं वर्णन केलं आहे. त्यांनी असं वर्णन केलं आहे की भगवान नारदांनी तिथे फार कठोर अशी तपश्चर्या केली आहे आणि त्या शिलेचं नाव नारदी असं आहे. नंतर तिथे दर्शन, आता आपण बद्रीनारायणाचं दर्शन घेतो मंदिरामध्ये जाऊन आणि परत येतो, बाकी आपल्याला काही माहिती नाही आहे.
पण बऱ्याचशा शिला तिथे आहेत त्याचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. नंतर त्यांनी सांगितलं की नारदांच्या या शिलेवरती विष्णूचा नित्य निवास आहे आणि त्याच ठिकाणी एक तीर्थ आहे त्याला नारद कुंड असं म्हणतात. ही पहिली शिला झाली. दुसरी जी शिला आहे ती वैनतेय शिला म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे गरुडांनी राहून तपश्चर्या केलेली आहे आणि भगवंताच्या जवळ राहण्याकरता म्हणून विष्णूला प्रसन्न करून घेतलेलं आहे. ह्या शिलेनंतर जी तिसरी शिला आहे त्याला वाराही शिला असं म्हणतात. त्या ठिकाणी म्हणाले ज्यावेळी पृथ्वीचा उद्धार करण्याकरता म्हणजे रसातळाला जेव्हा भगवान गेले त्या वराह अवतारामध्ये हिरण्याक्षाला त्यांनी मारलं आणि शिलारूपाने त्या पापनाशक श्रीहरींनी त्या दैत्याला दाबून टाकलं म्हणजे त्याला चिरडून टाकलं आणि तो त्या गंगेच्या निर्मल जलामध्ये स्नान करून उभा राहिला. ती जी शिला आहे त्या शिलेनी कधी दुर्गती होत नाही किंवा मनुष्य त्या शिलेच्या दर्शनाने पुष्कळ पावन होतो अशी ती वाराही शिला म्हणून आहे. की भगवंतानी गंगेमधून जी शिला आणली त्या शिलेवरती त्याला चिरडला आणि त्याचा हिरण्याक्षाचा मृत्यू घडवला. आणि नंतर त्यांनी सांगितलं चौथी शिला आहे त्याला नरसिंह शिला असं म्हणतात. की हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर भगवान नरसिंह जिथे विराजमान झाले त्या स्थानावरती जर जाऊन मनुष्य स्नान करील आणि नरसिंहाच्या शिलेचं पूजन करील तर त्याला वैष्णवांचा धाम प्राप्त होईल अशी त्या बद्रिकाश्रमाची एक विशेष आख्यायिका आहे. आणि पाचवी जी शिला आहे ती नरनारायण शिला आहे. त्या शिलेवरती भगवान नरनारायणांच्या अवतारांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष ते निवास करतात अशी धारणा आहे. आणि असं म्हटलं आहे की त्यांचा जो प्रत्यक्ष निवास आहे तो फक्त त्रेतायुगामध्ये मुनिजनांना देवतांना आणि योग्यांना ते प्रत्यक्ष रूपात दर्शन देतात. आणि म्हणाले द्वापार आल्यानंतर केवळ ज्ञानाने त्यांचं दर्शन होऊ शकतं आणि ब्रह्म आदी देवतांना आणि ऋषींना त्यांनी जर त्यांची स्तुती केली तर त्यानंतर भगवान श्रीहरी तिथे प्रसन्न होतात. आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय की आता कलियुग आलं, आता हे नरनारायण तिथे आहेत, साक्षात विष्णूंचा वास तिथे आहे, नरसिंह रूपानी आहे, वराह रूपानी आहे, नारदांची शिला तिथे आहे आणि सगळं पवित्र असा तो गंधमादन पर्वत आहे, तर त्या पर्वतावर आता कलियुगात काय व्हावं. तर तेव्हा भगवंतांनी द्वापार युगाच्या शेवटी आकाशवाणीने असं सांगितलं की हे जे नारद कुंड आहे या नारद कुंडामध्ये माझी मूर्ती आहे, तर ती मूर्ती काढून घ्या आणि ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीची भगवान विष्णू म्हणून स्थापना करा आणि त्या प्रकारे त्या म्हणण्याप्रमाणे त्या प्रकाराने तिथे आत्ता जी पद्मासन घालून असलेली नारायणाची मूर्ती आहे त्या मूर्तीची स्थापना केली आणि त्याच्याबरोबर आता नरनारायण आम्हाला काही असे दिसणार नाहीत. त्यामुळे नरनारायणाच्या, कुबेराच्या, नारदांच्या, अशा सगळ्या हनुमानाच्या या सगळ्या ज्या मूर्ती तिथे आहेत त्या सगळ्या मूर्तींची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. आपल्याला जर माहीत असेल तर 2500 वर्षांच्या पूर्वी ज्यावेळी बौद्ध संप्रदायाचा प्रादुर्भाव ह्या भारतवर्षामध्ये झाला त्यावेळी शंकराचार्यांनी बौद्ध मताला परास्त करून पुन्हा वैदिक मत प्रस्थापित केलं. आणि ते वैदिक मत ज्यावेळी प्रस्थापित झालं त्या वैदिक मताच्या प्रस्थापनेनंतर शंकराचार्य जेव्हा कैलास किंवा आपण असं म्हणू की केदारनाथ आणि बद्रीनाथ या दिशेने दर्शन घेण्याकरता निघाले तर ते जेव्हा बद्रीनारायणाला दर्शनाला आले त्यावेळपर्यंत बौद्धांनी त्या मूर्तीचं खंडन केलं होतं आणि ती मूर्ती पुन्हा तिथल्या तीर्थामध्ये म्हणजे अलकनंदेमध्ये टाकून दिली होती. शंकराचार्य स्नान करण्याकरता तिथे गेले आणि स्नान करू लागले आणि त्यांच्याजवळ मूर्ती आली. त्यांना असं वाटलं हे काय घडलं माहीत नाही म्हणून ती मूर्ती त्यांनी पुन्हा प्रवाहाबरोबर प्रवाहित केली. जेव्हा असं 3 वेळा घडलं की पुन्हा पुन्हा प्रवाहाबरोबर त्यांच्याजवळ ती मूर्ती आली तेव्हा शंकराचार्यांना वाटलं की काहीतरी हा संकेत आहे आणि त्या संकेताने शंकराचार्यांनी ती मूर्ती उचलली. थोडीशी भंगलेली आहे, थोडासा त्याला धक्का लागलेला आहे मूर्तीला, ती मूर्ती उचलली आणि मग भगवंताच्या इच्छेनी त्यांनी त्या मूर्तीची स्थापना पुन्हा केली. म्हणजे त्या मंदिरामध्ये नाही तर
पद्मासन घातलेली विष्णूची मूर्ती ती भ्रष्ट केली होती आणि त्या मूर्तीला त्या स्थानभ्रष्ट करून त्या जलामध्ये टाकून दिली होती. त्या मूर्तीची पुनर्स्थापना शंकराचार्यांनी केली आणि इथेही त्यांनी सांगितलं आहे की त्या नारदकुंडामधून मला काढा आणि ती मूर्ती ठेवा, कारण कलियुगात लोकांना या मूर्तीचं दर्शन घडावं याकरता ठेवावी. इथे त्यांनी सांगितलं आहे की या मूर्तीची जी पूजा आहे ती 6 महिने देवतागणांच्याकडून होते आणि 6 महिने मानवाकडून होते. म्हणजे दिवाळी आली की आपल्याकडे पट बंद होतात आणि म्हणजे अक्षय तृतीयेला ते पट खुलतात. म्हणजे अक्षय तृतीयेपासून ते दिवाळीच्या पाडव्यापर्यंत मानवाकडून पूजा होते आणि त्यानंतर जेव्हा मानवाला पट बंद होतात त्यानंतर देवतागण तिथे येतात. त्यांनी इथे वर्णन केलं आहे की देवतागण प्रतिवर्षी वैशाख माता महिन्यामध्ये मासामध्ये आपल्या धामाला निघून जातात आणि म्हणाले कार्तिक महिन्यामध्ये पुन्हा परत येतात आणि तिथे आल्यानंतर पुन्हा पूजेला प्रारंभ करतात आणि वैशाखामध्ये जेव्हा बर्फाचं निवारण होतं म्हणजे अक्षय तृतीयेला त्यानंतर म्हणाले मनुष्य तिथे श्रीहरीची पूजा करतो आणि त्याला ईश्वराच्या विग्रहाचं म्हणजे त्याच्या धारण केलेल्या मूर्तीचं दर्शन होतं. नाही तर 6 महिने ह्या देवतांना प्रत्यक्ष नारायणाचं तिथे दर्शन आहे. 6 महिने नारायण तिथे प्रकट आहेत आणि 6 महिने मानवाकरता ते मूर्तीरूपाने तिथे आहेत. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की ह्या भगवान विग्रहाची पूजा अशा प्रकारे होते आणि म्हणजे ह्या बद्रीनाथ क्षेत्रामध्ये भगवान विष्णू हे जे आहेत त्यांचं वास्तव्य आहे ते इतकं प्रखर आहे की एखादा मनुष्य तिथे जाऊन राहिला आणि जरा उत्कट भावानी भक्ती करील तर भगवंताची त्याच्यावरती कृपा झाल्याशिवाय, त्याचं दर्शन झाल्याशिवाय, त्याचा कृपाशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की देवाला जो नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्यसुद्धा फार लोकांना दिला जात नाही. देवाचा जो नैवेद्य आहे तो रोज भोजनाकरता सगळ्यांना उपलब्ध नाही आहे, पण जर ज्याला तो नैवेद्य खायला मिळेल तो प्रसाद ठेवतात. त्यांच्याकडे रोज केशरी भाताचा प्रसाद आहे आणि तो जवळजवळ वाळल्यासारखा केशरी भात आहे. ते असे वाळलेले केशरी भाताचे कणकण आपल्याला प्रसाद म्हणून मिळतात. तर त्यांनी असं म्हटलं आहे की तो प्रसाद जो खाईल तो साक्षात नारायणाकडनं मिळालेला प्रसाद आहे, त्यामुळे त्या प्रसादाचं महात्म्य पुष्कळ आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की जर बद्रीनारायणाच्या ठिकाणी जर मनुष्याला मृत्यू आला तर त्यांनी असं म्हटलं आहे की तो विष्णू लोकाला प्राप्त होतो आणि जो मनुष्य त्या स्थानावर राहून दीर्घकाळपर्यंत भावानी तपश्चर्या करतो त्याला त्यांनी असं म्हटलं आहे भगवंताच्या या आयुधांचं सुद्धा दर्शन होतं. भगवंतांनी आयुधं जिथे ठेवली आहेत त्याचंही दर्शन मनुष्याला मिळतं आणि त्या सगळ्या स्थानाबरोबर अत्यंत पवित्र स्थान देवप्रयाग आहे. त्या देवप्रयागाचं दर्शन घ्यावं, त्या संगमाचं दर्शन घ्यावं असं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर पुष्कर तीर्थ आहे, त्याचबरोबर काशी तीर्थ आहे. फक्त काशी तीर्थाचं स्मरण करून आपण आपला आजचा विषय संपवू. ते जे काशी तीर्थ आहे त्याचा दाखला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काशीच्या ठिकाणी भगवान शंकराचं स्थान आहे आणि तो जो मनकर्णिकेचा घाट आहे त्या घाटावरती भगवान शंकर बसलेले आणि भगवान शंकर साक्षात तिथे येणाऱ्या आणि तिथे देह सोडणाऱ्या जीवाला आपल्या हाताने मुक्ती देतात. म्हणून तिथली जी पद्धत आहे की अर्धवट जळलेलं ते जे शरीर आहे ते टाकून दिलं जातं, कारण त्याला भगवंत स्पर्श करतात आणि ते शरीर गंगेमध्ये पावन होऊन ते कैलास लोकाला किंवा त्याच्या भक्तीप्रमाणे विष्णू लोकाला प्राप्त होतं. हा सगळा जो पुराणातला भाग आहे असं म्हटलेलं आहे की रामकृष्ण परमहंसांचा जो अवतार आहे किंवा त्यांचं जे अवतरण आहे ह्या पृथ्वीवरचं ते राम आणि कृष्ण ह्या दोन अवतारांच्या शिवाय जे अधिक काही करावं लागलं ते करण्याकरता ते ह्या लोकांमध्ये अवतीर्ण झाले. त्या रामकृष्ण परमहंसांनी कायम कालीमातेची भक्ती केली, त्यांनी कधीही दक्षिणेश्वर सोडलं नाही. परंतु त्यांना जेव्हा आग्रह केला की तुम्ही काशीला या, आपण काशीला जाऊया,
तेव्हा या सर्व लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तेवढी एक यात्रा केली. त्या यात्रेत रामकृष्ण परमहंसांनी आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं की आपण माझ्यावरती विश्वास ठेवा, या मनकर्णिकेच्या घाटावरती अष्टौ प्रहर दिवसाचे 24 तास अहोरात्र भगवान शंकर इथे प्रकट बसलेले आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक देहाला शवाला ते स्वतः स्पर्श करताय. ही आता या काळातली त्याची साक्ष आहे जी पुराणांनी दिली आहे. या पुराणांनी सांगितलंय काशीचं महात्म्य, ते महात्म्य अधिक खोलून आपल्याला रामकृष्ण परमहंसांनी सांगितलंय. आता पुष्करसारखं तीर्थ आहे, अनेक तीर्थांचा महिमा सांगितलेला आहे. तर तीर्थ महिमा, श्राद्ध महिमा, तुलसी महिमा, तुलसीच्या बद्दल याच्यामध्ये फार विवेचन नाही म्हणून आपल्याला वेगळा विषय मांडला नाही. तर तुलसी महात्म्य अनेक ठिकाणी आहे पण ते इथे सांगण्याचं काही प्रयोजन नाही कारण तो ग्रंथाचा विषय नाही. परंतु विष्णूच्या उपासनेमध्ये तुलसीला अपार म्हणजे मान आहे, महात्म्य आहे. तिच्या काष्ठाला मान आहे, तिच्या पानांना मान आहे, तिच्या मंजिरीला मान आहे, सगळ्याला मान आहे. असो, पण आपण आत्ता जो विषय मांडतो आहोत तो असा आहे की ही सगळी जी पुराणं आहेत त्या पुराणांचं वाचन जो सश्रद्ध आहे त्याची श्रद्धा दृढ करण्याकरता आहे. जो चिकित्सक आहे त्याला जर विश्वास ठेवता येत असेल तर दिलेल्या उत्तरांनी समाधान करून घेता येईल. जर दिलेल्या उत्तरांनी समाधान होत नसेल तर त्याच्या विचारांना चालना इथे जरूर मिळेल. मग त्याला उत्तर कुठे शोधायचं आहे आणि त्याचं समाधान देणारं उत्तर त्याला कशात मिळेल? आपल्या मनाने उत्तर नाही ठरवायचं. कशाचंही उत्तर ठरवायचं असेल तर त्याला शास्त्राचा आधार पाहिजे. आज जसं आपण म्हणतो ना की तुम्ही काही सांगता आमच्या विज्ञानाच्या भाषेत बोला, आम्ही पण तेच सांगतो की इथलं कोणतंही विधान उचललं आणि त्याचा जर अर्थ लावायचा असेल तर तो अर्थ लावायला सुद्धा आमची शास्त्र उपलब्ध आहे. शास्त्राचा आधार घ्या आणि शास्त्राच्या आधाराने त्याचा अर्थ लावा. ज्या माणसाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणारी आहे त्यांनी यातला भूगोल तपासावा, त्यांनी यातला इतिहास तपासावा, त्यांनी यातलं विज्ञान तपासावं की याच्यामध्ये जे अनेक विषय मांडलेले आहेत की आपण जसं इथे प्रत्येक वेळी आत्ता आपल्या पुराणापुरतं म्हणायचं तर स्थल, काल, दिशा या सगळ्याविषयी त्यांनी बारीक सारीक उहापोह केलेला आहे. मग कालाचा महिमा काय आहे? मुहूर्तशास्त्र कशाकरता, त्याच कालावरती ते कशाकरता केलं जातं? जगामध्ये लोक संशोधन करतायत की आमच्या पद्धतीप्रमाणे कालाचा महिमा काय आहे हे जगभर बघितलं जात आहे. आम्ही बघावं, आमचे ग्रंथ आहेत, आमची पुराणं आहेत, आमच्या पुराणांमध्ये जो विषय मांडला आहे तो आम्ही समजून घ्यावा, याही दृष्टिकोनातून पुराणांकडे पाहायला हरकत नाही. आणि दुसरं असं की ज्याला चारित्र्याचं संवर्धन करायचं आहे, त्याला सच्चरित मनुष्यच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि जो मनुष्य पापकर्म करायला उद्युक्त होतो, दुष्ट, छळ, बळ, निंदा, असत्य भाषण या गोष्टी करण्याकरता जो उद्युक्त होतो तो मनुष्य जीवनामध्ये यश मिळवू शकत नाही. हा पुराणांचा ठाम सिद्धांत आहे, हा आमच्या परंपरेचा सिद्धांत आहे. किंबहुना उपनिषदांनी सत्यमेव जयते म्हटलंय आणि आम्ही ते ब्रीदवाक्य घेतलेलं आहे आणि त्यामुळे सत्य हाच परमेश्वर आहे हे धरून जरी पुराणांकडे पाहिलं तरी त्यातली प्रत्येक कथा आपल्याला बोध देते की इथे कोणतं सत्य मांडलेलं आहे, त्या सत्याचं स्वरूप काय आहे आणि कोणत्या दृष्टिकोनातून ते आलंय. योगायोगाने नारद पुराणामध्ये अशा खूप कथा नाही आहेत, फार लहान लहान लहान लहान कथा आहेत आणि तात्पर्याकरता फार थोडासाच त्याच्यावरती खर्च केलाय जे विचार किंवा त्याची भूमिका किंवा ते विषय, त्यामुळे त्या तात्पर्य कथा आपण घेतल्या नाहीत. आता सगळ्यात शेवटी आपण नारद पुराणाचं महात्म्य सांगून विषय संपवूया. म्हणाले जसं व्रतामध्ये एकादशी श्रेष्ठ आहे, जशी नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, जसं वनांमध्ये वृंदावन श्रेष्ठ आहे, जसं क्षेत्रांच्या मध्ये कुरुक्षेत्र श्रेष्ठ आहे, जसं पुर्यांच्या मध्ये काशीपुरी श्रेष्ठ आहे, जशी तीर्थात मथुरा आणि सरोवरांच्या मध्ये पुष्कर श्रेष्ठ आहे, तसंच सगळ्या पुराणांच्या मध्ये नारद पुराण श्रेष्ठ आहे.
गणेशाचे भक्त, सूर्याचे भक्त उपासक, विष्णूचे भक्त शक्तीचे उपासक किंवा शिवाचे भक्त आणि सकाम आणि निष्काम उपासना करणारे हे सगळे ह्या पुराणाचे अधिकारी आहेत. सगळ्यांनी हे पुराण वाचावं. स्त्री असो पुरुष असो, ज्याची जी जी कामना आहे, जी जी इच्छा आहे, ती जर आदरपूर्वक ह्या पुराणाचं श्रवण केलं तर ती पूर्ण होते आणि जे अपेक्षित आहे ते त्याला प्राप्त होतं. नारदीय पुराण

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात

का? दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन, स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीमद दासबोधाचा पाचवा दशक चालू आहे, समास दुसरा, गुरु लक्षण नाम समास आहे. काही वय आपण पाहिल्या, सद्गुरु कोणाला म्हणायचं, सद्गुरूंची लक्षणं काय ते सांगताना म्हटलेलं आहे समर्थाने, प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुखवले, आईसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. मुक्त करता त्याचा तरी अर्थ काय आणि मुक्त केव्हा होतो? मेल्यावर मुक्ती अशी जर कोणाची कल्पना असेल तर ती बरोबर नाही असं संत पुन्हा पुन्हा सांगतात. देहात असतानाच मी मुक्त आहे असा बोध करून घ्यायचा आहे. मग मुळात तो मुक्त असताना बद्ध झाला कसा? प्राणी संकल्पे बांधला, प्राणी संकल्पाने बांधला जातो आणि मी बद्ध आहे असं म्हणतो, मी देह आहे असं समजतो आणि देहाला लागलेली सगळी कर्म, सगळी मंडळी ही सगळी माझी आहेत असं समजून, हे मला करायला पाहिजे, हे माझं आहे, हे मला मिळालं पाहिजे असं सगळं त्या मी भोवती तो सारखा घुटमळत राहतो आणि त्यामुळे मुक्त असलेला जीव बद्ध होतो. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलंय, त्यांनी मुक्त केलं याचा अर्थ ते त्या जीवाला सांगतात की अरे बाबा तू मुक्तच आहेस, बोध करून घे. ज्या वेळेला जीवाला बोध होईल की मी जीव नाही, मी देह नाही, मी आत्माच आहे, पण हे नुसतं शब्दानी बोलून चालत नाही. राजाचा पुत्र, राजपुत्र भिकारी झालेला आहे, त्याला माहिती नाही मी राजपुत्र आहे म्हणून, पण तो जर नुसताच मी राजपुत्र आहे म्हणाला तर चालणार नाही, त्याला ते स्थान पुन्हा मिळवायला लागतं. तसं जीवाला साधनेनी देहाशी असलेला संघ सोडावा लागतो आणि आत्म्याशी पहिलं नातं जोडावं लागतं. तसं जर झालं तर तो मुक्त होतो. जे ची क्षणी अनुग्रह केला ते ची क्षणी मुक्त झाला. बंधन काही आत्मयाला बोलोची नये, बोलोची नये असं समर्थ सांगतात. बंधन नाहीच आहे. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी सद्गुरु सांगतात तू मुक्त आहेस. एखाद्या जीवाला जर चटकन ते ग्रहण झालं तर तो म्हणतो सोहम मी मुक्त आहे, पण असं चटकन होत नाही म्हणून सगळी साधना करावी लागते. काय घडतं नेमकं? वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी. ही वासनेची नदी आहे, सारख्या काही ना काहीतरी वासना आहे, मला हे पाहिजे, इतक्या गोष्टी त्याला पाहिजे असतात, जे दिसेल ते पाहिजे असत आणि त्यामुळे आतमध्ये वळून बघावं आणि आपल्या सुखाचं ठिकाण काय आहे ते शोधावं. इकडं दृष्टीच नसते आणि तो सारखा बाहेर बघत असतो. म्हणून वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी, त्याच्यामध्ये सापडल्यामुळे तो जो प्राणी आहे तो बुडू नये म्हणून त्याची धडपड चाललेली असती, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरु जाणावा. त्या ठिकाणी त्या महापुरामध्ये उडी घालून सद्गुरु शिष्याला तारून नेतात. ते काम सद्गुरूंचं आहे. गर्भवास अतिसाकडी इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी. ज्ञान देऊन सोडतात, नुसतं होत नाही ते, नुसतं शब्दाने सांगून हे होत नाही. ज्ञान देणं म्हणजे सांगणं आणि प्रत्यक्षात शिष्याला तो अनुभव देणं ही जी महत्वाची गोष्ट आहे, हे करण्याचं काम सद्गुरूच करतात. म्हणून गर्भवास जर चाळायचा असेल, ज्या इच्छा बंधनामध्ये त्या बेडीमध्ये जीव अडकलेला असो त्यापासून मोकळं जर करायचं असेल तर ज्ञान देऊनच त्याला सोडवावं लागतं. त्यासाठी सद्गुरु जर काही करत असतील तर फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे. जीव अनाथच आहेत सगळे. जीव सनाथ तेव्हा होतात जेव्हा त्यांची गुरूंची भेट होते तेव्हा. बाकी ऐहिक गोष्टी कितीही जरी त्याला मिळालेल्या असल्या तरी संतांच्या ज्ञानी पुरुषांच्या दृष्टीनं ते अनाथ जीव असतात. पण गुरु भेटला की ते सनाथ होतात आणि तो शिष्य मग सद्गुरु पदापर्यंत देखील जाऊ शकतो एवढी त्याची तयारी होते. पण त्याच्यासाठी फोडून शब्दाचे अंतर, जे काही त्यांना सांगायचं असेल त्या ग्रंथातले शब्द फोडून फोडून त्याच्यामधला नेमका अर्थ काय, वाच्यार्थ थोडासा आपल्याला समजतो पण लक्षार्थ काय समजत नाही, हा लक्षार्थ समजण्यासाठी त्या शब्दाचं अंतर फोडून वस्तू दाखवी निजसार. हे जे अध्यात्माचे ग्रंथ असतात, परमार्थ दाखवून सांगणारे ग्रंथ असतात, ते प्रत्येक अंगाने ती वस्तू म्हणजे परमात्मा जो आहे
त्याचं स्वरूप काय आहे, त्याच्याकडे जाण्याचा मार्ग काय आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे, कोणती पथ्य पाळायला पाहिजे, हे गोष्टी सारख्या सांगत असतात. त्यामुळे शब्दाचं अंतर फोडून त्याच्यातली वस्तू दाखवण्याचं जे काम आहे ते सद्गुरु करतात. आणि हे गुरु अनाथांचे माहेर आहेत. जीव एकदेशी वापुरे, जीव हा देहभावाला आल्यामुळे एकदेशी झालेला आहे. जे व्यापक असलेला जीव एकदेशी होऊन राहिलेला आहे. देहालाच मी म्हणतो आणि देहाला लागलेलंच तेवढं माझं असं म्हणतो. त्यामुळे वस्तुत तो हे विश्वची माझे घर असं म्हणायला पाहिजे, किंवा जगाची विश्रांती स्थान जया असं ज्याला म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असा वस्तुत जीव अत्यंत व्यापक होऊ शकतो, परमात्म्याशी मिळून जाऊ शकतो. जसा थेंबुटा आहे तो सागरात मिळाला तर सागररूप होऊ शकतो, परंतु बाजूला जर पडला तर त्यालाही बापुडा म्हणावं लागतं. तसा हा जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे. सद्गुरु जर काही करत असतात तर ह्या बापड्या एकदेशी जीवाला ब्रह्मच करून टाकतात, इतका व्यापक करतात त्याला. त्याच्यासाठी जीवानी शरणागत होऊन त्या ब्रह्माशी मिळून जायचं असतं. तर ते मिळून जाण्याचं तंत्र काय आहे हे सद्गुरु नुसतं सांगतात नव्हे तर त्या शिष्याकडून त्याप्रमाणे साधना करून त्याच्याशी मिळवून टाकण्याचं काम हे सद्गुरु करतात. तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे. सद्गुरूंच्या वचनाचा प्रभाव किती असतो पहा, त्यांच्यामध्ये प्रबोध शक्ती किती असते पहा. त्याचं कारण त्यांची प्रबोध शक्ती ही सगळी त्यांच्या तपश्चर्येचा परिणाम आहे. ते ज्या स्थानावर बसलेले आहेत त्याचा परिणाम आहे. जसा कागदाचा तुकडा असतो, त्याच्यावर जर शिक्का झाला गव्हर्नरचा तर कागदाचा नोट बनू शकते, 500 ची 1000 ची काय जी असेल ती, मग त्याला किंमत येते. तसं एखादी सामान्य व्यक्ती जर सद्गुरूंची कृपा झाली तर त्याला मोल इतकं येतं. तसं ह्या ठिकाणी सुद्धा सद्गुरूंच्या वचन मात्रे म्हणजे सद्गुरूंच्या मध्ये ती प्रबोध शक्ती असल्यामुळे त्यांचा शब्द नुसता कानावर पडल्यानंतर एकदेशी जीव जो असतो बापडा तो ब्रह्मच करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्यात आहे. त्यामुळे असे जे सद्गुरू आहेत हे सद्गुरू जर एखाद्याला लाभले तर जीवाचं त्याचं कल्याण होतं. त्यामुळे संबंध या संपूर्ण समासामध्ये सद्गुरूंचं महात्म्य काय, त्यांची लक्षणं काय आहे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण बारकाईने सांगितलेलं आहे, ते आपण आता पाहतो आहोत. काय करतात सद्गुरू असं विचारलं तर जे वेदांचे अभ्यांतरी ते काढून अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ वरी उद्गार वचने. ग्रंथ जरी झाले, उपनिषद आहे, वेद आहे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध सगळे संतांचे ग्रंथ जरी आपण पाहिले तरी अर्थ कळत नाही. शब्दांचा अर्थ आपण शब्दकोशातून जरी पाहिला तरी तो जो अर्थ असतो तो आपल्याला जी वस्तू दाखवायला पाहिजे ते दाखवण्याला समर्थ असत नाहीत. त्यामुळे जी मंडळी त्या मार्गाने गेलेली आहेत तेच आपल्याला सांगू शकतात. त्यामुळे वेदांच्या मध्ये जो काही गर्भित अर्थ आहे तो गर्भित अर्थ काढून आई जशी लहान मुलाला एक एक घास हळूहळू भरवत राहते तसं तसं त्या शिष्याची ग्रहण शक्ती पाहून त्याला कितपत जमेल, कितपत पेलेल, कितपत तो आपल्या साधनेमुळे आणेल त्याप्रमाणे सद्गुरु त्या लहान मुलासारखे स्वतः आई बनून त्याला हा बोध भरवीत असतात, त्याला पचेलकणे पाहत असतात, पुन्हा पुन्हा सांगत असतात. आणि शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने, शिष्याला शिष्य श्रवणी त्याच्या कानावर, तो घास कुठं आहे मुखात भरवायचा नाही, त्याच्या कानावर ठेवायचा आणि त्यांनी तो ग्रहण करायचा आहे, बुद्धीनं ग्रहण करायचा आहे, त्याच्यावर निष्ठा ठेवायची, भाव पाहिजे. कारण सद्गुरूंच्या मुखातून आलेला शब्द हा महत्वाचा असतो शिष्याला, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून शिष्याने त्याप्रमाणे वाटचाल करायची. तर अशा तऱ्हेचं त्याला ज्ञान देण्याचं काम सद्गुरू करत असतात. आणखी काय काय करतात ते देखील आपल्याला आता आपण पुढच्या प्रवचनात पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बृहद् कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम

यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनत ध्यान आणि ध्यान बनत आनंद.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी.

श्रोते हो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. आता ऐकूया प्रतिभानुज यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा मराठे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी खरतर चोळाप्पा नावाच्या आपल्या परमभक्ताला त्या प्रचंड पसरलेल्या गर्दीत शोधत होते। चोळाप्पा त्यांना कुठेच दिसेना। शेवटी स्वामींनी रखवालदाराला आपल्याजवळ बोलावलं आणि विचारलं, आमचा चोळाप्पा कुठे दिसत नाही ते? स्वामी चोळाप्पाची चौकशी करत आहेत हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आणि सर्वजण स्वामींकडे टकामका पाहू लागले। आपण एवढा स्वामींना भोजनाचा आग्रह केला, परंतु स्वामींनी आपल्या बोलण्याकडे जरा सुद्धा लक्ष दिलं नाही, ह्याचं काही जणांना वैषम्य वाटलं। इकडे रखवालदार मात्र धावत धावत चोळाप्पाच्या घरी गेला आणि चोळाप्पाला घेऊन स्वामींकडे धावत आला। चोळाप्पाला पाहून स्वामींना आनंद झाला। स्वामी म्हणाले, चौला तू सुखरूप आहेस काय? का रे भुलला असी माय बाप आचार्य? तू रामचंद्र सराफ द्विज तनय पूर्व भक्त प्रिय आमुचा। चोळाप्पा, तू रामचंद्र सराफ नावाच्या ब्राह्मणाचा सुपुत्र, अक्षय वृक्षाखाली प्रकट झाल्यावर काही काळ तू मजबरोबर होतास हे सारं तू विसरलास काय रे? तू आमचा परमप्रिय भक्त होतास हे तुला आता आठवत नाही काय? असं म्हणत साष्टांग नमस्कार घातलेल्या चोळाप्पाला स्वामींनी अलगद उठवलं, त्याला गाढ आलिंगन दिलं, त्याच्या मस्तकावर प्रेमाने हात ठेवला। त्या क्षणी चोळाप्पाच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या। चोळाप्पाला खूप आनंद झाला। स्वामी आणि चोळाप्पा दोघेही एकमेकांशी बोलत उभे राहिले। लोकांच्या भुवया उंचावत होत्या। नेहमीचा आपल्याला दिसणारा आणि सामान्य आयुष्य वाट्याला आलेला चोळाप्पा तो हाच का? असा भोवती जमलेल्या गावकऱ्यांना प्रश्न पडला। स्वामी चोळाप्पाच्या प्रेमात पडले आहेत ह्याची लोकांना खात्री पटली, कारण स्वामींनी चोळाप्पाला त्याच्या पूर्वजन्माची स्मृती दिली होती। स्वामी चोळाप्पाच्या घरी भोजनाला जाणार हे सर्वांच्या लक्षात आलं। चोळाप्पाचं भाग्य उजळलं ह्याचा काही लोकांना आनंद झाला, काहींना मात्र दुःख झालं। स्वामी 3 दिवसाचे उपाशी आहेत हे चोळाप्पाला कळलं आणि त्यांनी स्वामींना घरी येण्याचा आग्रह केला। स्वामी समर्थ रखवालदाराला घेऊन चोळाप्पाच्या घरी गेले, तिथेच राहिले, चोळाप्पाकडे भोजन केलं। त्या क्षणी स्वामींच्या अक्कलकोटातल्या चमत्कारांना सुरुवात झाली। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच सांगतो की कोणाचंही अंतःकरण आपण दुखवू नये, सर्वांशीच प्रेमाने वागावं, सर्वांमध्ये परमेश्वराचा अंश आहे हे ध्यानात घेऊन त्या भगवंताला आपण नमस्कार करावा। सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची आपल्याला एकदा का सवय झाली की आपण करीत असलेल्या साधनेला भगवंताचे आशीर्वाद लाभतात, साधना फळाला येते, नामस्मरणाला सुंदर गती येते आणि आनंद वाढत जातो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ.

0: प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 24 जून. ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे. लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय. वाचनात आलेलं आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय. आणि सांगितलेलं जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय. अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधनं उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे. ज्ञान हे एक प्रकारचं दुहेरी शस्त्र आहे. कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो. ज्ञान हे मुळात पवित्र आहे. जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभं असतं ते जास्त प्रभावी ठरतं. सर्वांचं एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असं ज्ञान असावं. श्रीमंत गरीब, विद्वान अशिक्षित, लहान थोर, स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी वाढेल असं ज्ञान व्यक्त झालं पाहिजे. द्वेष मत्सर वाढवील, नीतीधर्माला फाटा देईल असं ज्ञान पुस्तकात नसावं. विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवतात आणि त्यामुळे सर्व नाश होतो. जे ज्ञान समाधान देत नाही ते खरं ज्ञान नव्हे. जगाचं खरं स्वरूप ज्याने कळतं ते खरं ज्ञान होय. देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान. जे जसं आहे तसं ओळखणं हे तत्वज्ञान. मी देहाला माझा म्हणतो, अर्थात मी देह नव्हे. माझं घर म्हणणारा मी घराहून वेगळा ठरलो. जडत्व म्हणजे काय? देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व. पदार्थाचं यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा. व्यवहाराचं गूढ ज्याला कळतं तो प्रपंची. जगाचं गूढ ज्याला कळतं तो तत्वज्ञानी. सूक्ष्माचं ज्ञान होणं यात सुख आहे. आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणं हेच खरं तत्वज्ञान आहे. ब्रह्मसत्यन जगन्मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील, पण नामाचं महत्व कळणार नाही. ते एक संतकृपेने कळतं. नामावर विश्वास बसणं महाभाग्याचं लक्षण आहे. आपण बुद्धिभेदापासून सावध दूर राहिलं पाहिजे. संतवचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावं, त्यानेच समाधान लाभेल. ज्या ग्रंथांच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होतं, ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते, अनितीचं वर्तन टाकून नीतिमार्ग धर्ममार्ग यांचा अवलंब करावासा वाटतो ते सद्ग्रंथ. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत. हे ग्रंथ सदोदित वाचून त्यांचं मनन करणं हेच फार जरुरीचं आहे. त्याने ईश्वर प्रेम उत्पन्न होतं. अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातलं सोपं असं नामच घ्यावं. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूयात यशवंत देव यांचं हे गीत. संगीतकार प्रभाकर जोग.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव। प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती। शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे। प्रवेश पूर्णपणे विनामूल्य। आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईटवर। मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद।
2: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co .in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं, आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: निर्वाण षटकम या ठिकाणी जो चिंतनाचा विषय आलेला आहे यातील पहिला श्लोक आहे, मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वा न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। तर आचार्य केरळामधून भटकत भटकत संन्यासी शंकर नर्मदा नदी तीरावर असलेल्या गोविंदनाथांच्या वनामध्ये आले। त्या ठिकाणी एका गुहेमध्ये गोविंदनाथांचा वास होता। त्या गुहेच्या प्रवेश द्वाराजवळ येऊन त्यांनी नाथांच्या स्तुतीला आरंभ केला, सद्गुरूच्या स्तुतीला आरंभ केलेला आहे। मानव जातीवर उपकार करण्यासाठी म्हणून आपण आपले सहस्त्रमुखी शेष रूप सोडून देऊन हे मानव रूप धारण केलेले आहे। आपणच योग सूत्रकार व महाभाष्यकार पतंजली आहात। आपण व्यासपुत्रापासून ज्या गौडपादाचार्यांची अध्यात्मविद्या प्राप्त करून घेतली त्या गौडपादाचार्यांच्या पासून परमार्थ प्राप्ती करून घेतली। भक्तियुक्त अंतकरणाने मी आपल्याकडे आलेलो आहे। समाधीमधून उत्थान पाहून गोविंदनाथांनी विचारले, तू कोण आहेस? तेव्हा त्या शंकराने उत्तर दिले, मी शिव आहे। आणि ह्या ओळखीमध्ये आचार्यांनी सहा श्लोकामध्ये आपली जी ओळख दिलेली आहे ती जगातील प्रत्येक मानवी जीवनाची ओळख आहे, यच्च यावत प्राणीमात्राची ओळख आहे। म्हणून आचार्य सांगतात, मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वा न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार मी नाही। आचार्यांनी पहिल्या पाच श्लोकामध्ये आत्मस्वरूपाचं जे वर्णन केलेलं आहे ते निषेधमुखाने केलेलं आहे, आणि सहाव्या श्लोकामध्ये आत्मस्वरूपाचं जे वर्णन केलेलं आहे ते विधीमुखाने केलेलं आहे। आता विधीमुख आणि निषेधमुखानं वर्णन हे आपण पाहू। इथं हे उत्तर ऐकून आता अद्वैताचा प्रसार होणार या कल्पनेने नाथ आनंदित झाले। गुरुदेवांना आनंद झाला की आता अद्वैत ज्ञानाचा हे अध्यात्मविद्येचा प्रसार संपूर्ण विश्वभर भारतभर होणार आहे। शंकर गोविंदनाथांच्या सान्निध्यात राहून त्यांची परिचर्या करीत असताना एकदा पाच अहोरात्र मुसळधार पाऊस पडला। रात्रंदिवस पाच दिवस सारखा सतत पाऊस पडला। नर्मदेचे पाणी बेसुमार वाढल्यामुळे नदीच्या तीरावर असलेल्या भिल्लांच्या वस्तीमध्ये लोक फारच घाबरले, कारण आता पाणी सगळ्या वाटेनं गल्ली बोळातून घरामध्ये शिरायची पाळी आली। गोविंदनाथ समाधी लावून बसले होते। आता गुरुदेव समाधीमध्ये आहेत आणि आचार्य त्यांच्या सेवेमध्ये आहेत। तेव्हा या यतींद्र शंकराने आपला कमंडलू अभिमंत्रून घेतला आणि नर्मदा नदीचे सगळे पाणी त्याच्यामध्ये साठवून घेतले। अगस्ती ऋषीप्रमाणे ज्या एका आचमनात सर्व समुद्राचे पाणी साठवले होते तसाच हा चमत्कार यतींद्राने केला आहे। गोविंदनाथ समाधीतून देहावर आल्यानंतर हा प्रकार त्यांना कळाला। तेव्हा ते आपल्या शिष्याला म्हणाले, अत्री ऋषींनी केलेल्या एका सत्राचे प्रसंगी मी वेद व्यासांना म्हटले की तुम्ही भारत पुराणे रचले आहे, कारण सगळ्या पुराणांची रचना महर्षी व्यासांनी केलेली आहे। योगशास्त्रावर हे ग्रंथ झाले आहे, ब्रह्मसूत्रे सुद्धा रचल्या गेलेली आहेत, पण त्याचा अर्थ लोकांना नीट लावता येत नाही, तेव्हा तुम्ही त्याच्यावर भाष्य रचा। यावर व्यास म्हणाले, माझ्यासारखाच तुझा शिष्य होईल जो तुझा शिष्य कमंडलूमध्ये नदीचे समंद पाणी साठविल तो ब्रह्मसूत्रावर भाष्य करील, चुकीच्या मताचे खंडन करील व तुझी कीर्ती लोकांमध्ये वाढवी। तो चमत्कार तू आता करून दाखवला आहेस, तेव्हा तू आता वाराणसीला जा म्हणजे काशीला जा तेथे गंगेच्या काठी राहून जगाच्या उद्धारासाठी भाष्य रचना कार आणि वेदांत तत्वाचे विवरण करा अशी सद्गुरूंची आज्ञा मिळाल्यानंतर आता आचार्य आपल्या अध्यात्मविद्येच्या प्रसारामध्ये ब्रह्मविद्येचा प्रसार आणि प्रचार करत असताना या श्लोकामध्ये जो त्यांनी आपला परिचय दिलेला आहे, मनो बुद्धि अहंकार चित्तानि नाहं, म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार मी नाही। आता विधी निषेधानं सांगलं, विधीमुख आणि निषेधमुख। जसं नवीन मुलीला पाहुणे आलेले आहेत पाहायला, मुलगा पाहायला आला, त्याच्यासोबत त्याचे मित्रमंडळ आले आणि ते बैठकमध्ये बसले, तर खिडकीमधून त्याची मैत्रीण विचारती की तो पटक्यावाला आहे का, तर ती नाही म्हणते। तो टोपीवाला आहे का, ती नाही म्हणते। मिशावाला आहे का, तो नाही म्हणते। आणि तो सूट बूटमध्ये बसलेला तो आहे का, आता मात्र ती काहीच बोलत नाही, नाही हो नाही। मग तिनं ज्यावेळेस विचारलं हे आहे का हे आहे का, तर त्यावेळेस उत्तर काय दिलं, नाही। म्हणजे नाही म्हणून उत्तर दिलं, हे निषेधमुख आहे। आणि ज्यावेळेस खऱ्या मालकाची आता ओळख करून द्यायची, तर त्यावेळेस ती बोलली का, बोललीच नाही। म्हणून न बोलून बोलणं कसं असतं, न कळून कळणं कसं असतं, तर हे असं असतं, कळे ते ना कळे, ना कळे ते कळे, वळे ते ना वळे गुरुवी। म्हणून आपलं आत्मस्वरूप आपल्याला कळत नाही। मग ज्यानं मला आत्मस्वरूप कळालं असं म्हटलं, त्याला काहीच कळालं नाही। आणि जे म्हणलं की आपल्याला कळालंच नाही, त्यालाच कळालं की तुम्ही असं कसं बोलायला लागले दोन्हीकडून, हे असंच बोलणं आहे। कारण कळालं म्हणलं तर कोणासारखं कळालं, कारण जगामध्ये तुमच्यासारखी दुसरी वस्तूच नाही। एकम एवम अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन। काय सांगतात आचार्य, एकम एवम, एवम म्हणजे सकारात्मक शब्द वापरला, तुमच्याशिवाय ब्रह्म वस्तू जगामध्ये दुसरी कोणी नाही, तुमच्याशिवाय दुसरी सत्य वस्तू नाही, तुमच्याशिवाय आनंदरूप वस्तू या सृष्टीमध्ये नाही। जसं तुमच्या बायकोचा नवरा तुमच्याशिवाय नाही, बरोबर, दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहे। किती पॉइंट आहे, फार महत्त्वाचा मुद्दा। आणि याच्यावर ज्ञानोबराय सांगतात, तया स्वांतकरण जीता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही। ज्यानं संसाराला जिंकलं, ज्यानं मृत्यूला जिंकलं, ज्यानं मनाला जिंकलं, त्याला परमात्मा परोता म्हणजे दुसरा नाही, दूर नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात। जसं आपण व्यवहारातलंच उदाहरण घेतलं की तुमच्या बायकोचा नवरा तुमच्याहून दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात। तीन मुद्दे आले ना, तुम्ही म्हणते हे कसं काय, आता ते लक्ष नाही ना, एवढे पॉइंट बसले ना। तसंच आणि तितकंच खरं आहे की परमात्मा तुमच्या शिवाय दुसरा नाही, दूर नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात। इतका पक्का दृढ निश्चय व्हायला पाहिजे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश। तद्बुद्धयस्तदात्मानं तन्निष्ठस्तत्परायणः। भगवान सांगतात, अर्जुना तुझ्या बुद्धीमध्ये मी साडेतीन हाताचा देह आहे हा जो निश्चय आहे ना, तो भ्रमण आहे, तो चुकीचा निश्चय आहे। कारण आचार्य सांगतात, देहद्रष्टः देहादिभ्रन्नः नाहं इति अवधारये। त्याला उदाहरण देतात, घटद्रष्टः घटादिभ्रन्नः सर्वथा नय घटो यथा। घटाला जाणणारा कोण्याच चौकटीतून तो घट नाही, कधीच नाही, कुठत नाही, कुणीच नाही। घटाला जाणारा घटाहून जसा वेगळा आहे तसा देहाला जाणारा देहाहून वेगळा आहे. कधी कुठ कोण कोण सगळे कोणी बी कुठ बी केव्हाही देहाहून वेगळा आहे. कारण देह इंद्रियाद्वारे जाणण्याचा विषय आहे आणि तुम्ही त्या देहाला इंद्रियाद्वारे अंतकरणात जाणणारे आहात. म्हणजे ज्ञानोबराय सांगतात निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवळी लपू नको. म्हणून इंद्रियाद्वारे दाखवलेलं हे जग शरीर तू सत्य मानू नको. 13व्या अध्यायामध्ये मौली सांगतात इदम शरीरम कौंतेय क्षेत्र मिथ्य विधीयते. अर्जुना शरीर हे आहे. इदम म्हणजे हे, मग ते हे आहे का मी आहे? हे आहे. तसं हे मन हे शरीर हे घर, हे घर म्हणणारा घराहून वेगळा आहे का घर आहे? हे शर्ट म्हणणारा शर्टहून वेगळा आहे का शर्ट आहे? तसं हे शरीर म्हणणारा शरीराहून वेगळा आहे. आणि शरीराहून वेगळा म्हणजे मृत्यूहून वेगळा आहे. आणि मृत्यूहून वेगळा आहे म्हणल्यावर सच्चिदानंद रूप परमात्मा आहे. त्याच तत्वाला आचार्य ब्रह्म म्हणतात. कारण त्या ब्रह्माला मृत्यू नाही, जन्म नाही, तोंड नाही, हात नाही, पाय नाही, कान नाही, डोळे नाही. कारण त्याला गुणच नाही. तो कसा आहे? निर्गुण परमात्मा आहे. म्हणून आधी विधीमुखानं 6व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आणि पूर्वीच्या 5 श्लोकामध्ये निषेध मुखानं सांगितला असा नाही असा नाही असा सगुण नाही आकारवान नाही. आता हे शरीर आकारवान आहे पण ब्रह्म आकारवान नाही. शरीर सगुण आहे, इंद्रियाचा विषय आहे पण ब्रह्म सगुण नाही. म्हणून तो सगुण नाही, आकारवान नाही, तो क्रियावान नाही, तो विचारवान नाही, असं नाही नाही नाही असं वर्णन केलेलं आहे. यालाच काय म्हणायचं? निषेध मुखानं सांग. आणि कसा आहे हे ज्यावेळेस विचारण्यात येत असतं त्यावेळेस ती मुलगी बोलली का? नाही बोलली. बोलली नाही का? बोलली. म्हणजे न बोलून सुद्धा बोलणं असतं, न बोलून सुद्धा असतं. म्हणून वेद जाणो गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. म्हणून इथं परत काय सांगितलेलं आहे की हा जो वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. म्हणजे वेदाचं शास्त्राचं प्रमाण काय आहे, श्रुतीचं वचन काय आहे? एक नारायण आहे आणि ते सगळ्यांचं सार आहे आणि त्याचं तुम्ही चिंतन करा. म्हणून पहिल्या चरणामध्ये काय सांगतात? मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं. म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एकाच माईचे 4 लेकर आहेत. जसं एका आईला 4 लेकर असतात पण एक थोडं काळसर असतं, एक थोडं गोरपान असतं, एक बुटकं असतं, एक उंच निघतं. ते म्हणजे एकाच माईचे लेकर असे कसे निघाले ते? होतं तसं थोडं असतात काय नसतं. तसं हे एकाच अविद्येपासून निघालेले अंतकरण आहेत आणि त्याच्या कार्यावरून त्यांची वेगवेगळी नावं आलेली आहेत. संकल्प विकल्प करतं म्हणून त्याला मन म्हटलेलं आहे. एखाद्या विषयावर हे काम करावं का नाही करावं तर हे काम जरूर करायला पाहिजे. मनुष्य देहात आल्यानंतर त्यानं स्वरूपाची ओळख करूनच घ्यायला पाहिजे. याला बुद्धी म्हणते. निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे. आणि मग मी ब्रह्म कसा आहे, मी शरीर इंद्रिय श्वास मनाहून वेगळा कसा आहे याच्यावर चिंतन करणं याला चित्त म्हणतात. आणि हे काम कुणी केलं? मी केलं, अहम. तर या भागाला अंतकरणाच्या या वृत्तीला अहंकार म्हणतात. अहम आकार, मी आकारवान आहे अशी जी अंतकरण वृत्ती आहे त्याला काय म्हणतात? अहंकार. म्हणून हे एकाच अंतकरणाचे 4 भाग आहेत पण तो वेगवेगळ्या कार्यावरून त्यांना वेगवेगळे नाव आलेले आहे. म्हणून ह्या मनामध्ये भ्रम आहे आणि भ्रम आहे हे कशावरून लक्षात घ्यावं? कारण त्या अंतकरणामध्ये खरं खरं कळालं आणि खोटं खोटं कळालं तर समजावं की इथं वास्तव ज्ञान आहे, यथार्थ ज्ञान आहे. आणि त्याच अंतकरणामध्ये खोटं खरं वाटत असन आणि खरं खोटं वाटत असन तर समजावं की इथं ब्रह्मज्ञान आहे. मग मृत्यू नसताना जर आपल्या अंतकरणामध्ये मृत्यूची चिंता आहे, भय आहे, तर आपण काय समजायला पाहिजे?
1: अज्ञान.
0: की अंतकरणामध्ये अज्ञान आहे, भ्रम आहे. कारण इथं भ्यायसारखं काहीच नसताना हा साप साप साप म्हणून ओरडायला लागला आणि घाबरायला लागला, ह्याला घाम फुटला अंगाला, चिड्डी पिवळी झाली, काय समजावं? की सर्प नसताना सर्पाचा भ्रम झाला. दोराची या उर्गा डांगा मिळविती पैगा, तो शीनची वाऊगा केला हो. तसं मग सर्प निवृत्तीसाठी कुणी लाकडं आणायला लागले, कुणी काठ्या आणायला लागलं, कुणी काय आणायला लागलं, कुणी मंत्र मारणाऱ्याला गारुड्याला बोलवायला लागली, बीन बजाता त्याला बोलवायला लागली. मग हे सगळे करण्याची उपाय आहे का तिथं फक्त दिवाच आणायचं का? दिवाच आणायचा. तसं ज्ञाने बिने एके उपाय करीसी जितुके, अधिक गुंफिसी तिथुके रुखी. माऊली सांगतात की ज्ञाना वाचून आपण जे काही प्रयत्न करायला लागलो ते सगळे निष्फळ व्हायला लागले. का? कारण ही वाट चुकलेली आहे. मार्ग दाऊनी गेले आधी दया निधी संतती. म्हणून काल आपण थोडा विषय घेतला होता की मंडन मिश्री आणि भगवान शंकराचार्य यांच्यामध्ये वाद झालेला आहे. का? कारण मंडन मिश्रींचं म्हणणं होतं की कर्मानं मोक्ष होतो आणि आचार्यांचं म्हणणं होतं की ज्ञानानं मोक्ष होतो. वादामध्ये गळ्यातली माळ सुकली, मंडन मिश्रीची हार झाली. त्यावेळेस मंडन मिश्रीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या. त्यावेळेस आचार्यांनी सांगितलं की मंडन मिश्री तुम्ही का रडत आहात? जर तुमची हार होत झालेली आहे असं समजून जर तुम्ही रडत असतान तर मी जिंकलो असं मी मानत नाही. त्यावेळेस मंडन मिश्रींनी आचार्यांना उत्तर दिलेलं फार मार्मिक उत्तर आहे. आचार्य, मी हारलो म्हणून मी रडत नाही, परंतु आयुष्यभर मी जे कर्माचं लेखन केलेलं आहे ते आता वाया जाणार आहे, याचं मला दुःख होतं. तर त्यावेळेस आचार्यांनी सांगितलं की हे कर्माचं लिखाण वाया जाणार नाही, कारण कर्म करिता करिता शिनती हे नव्हेच म्हणती महावाक्याची चित्तशुद्धी. याने चित्त शुद्ध होत आहे, पण कधी ते निष्काम बुद्धीनं केलेलं कर्म असावं आणि ईश्वर अर्पित बुद्धीनं केलेलं कर्म असावं, त्यावेळेस अंतकरणाची चित्तची शुद्धता होत असते. निर्मळ चित्ते झाले नवनीते पाषाणा पाझर फुटती. म्हणून हे मन चित्त निर्मळ होत असतं, पण कधी प्रत्येक कर्म हे निष्काम बुद्धीनं म्हणजे फलाची अपेक्षा न ठेवता व्हायला पाहिजे. आणि इथं आपल्या कर्माची सुरुवातच फलाची अपेक्षा ठेवून व्हायला लागली तर हे निरपेक्ष कसं होईल? म्हणून त्यांनी आड घातलेली आहे. आणि त्यावेळेस मंडन मिश्रींना लक्षात आलं की ह्या कर्माला सुद्धा एक काय आहे? फळ आहे. आणि आपण प्रत्येक कर्म जर फलाची अपेक्षा न ठेवता करू लागलो तर त्याला व्यवहारातलं फल नाही आहे, पण त्याला सुद्धा एक फल आहे, अंतकरण शुद्धी. म्हणून तुकोबारांनी सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकोबारांनी आपल्याला दंडवत घातलेलं आहे, मग आपण त्या लायकीचे आहोत का? की साधू संतांनी आपल्याला दंडवत घालावं? मग सद्गुरूनं शिष्याला दंडवत घालावं का शिष्यानं सद्गुरूला दंडवत घालावं? कारण जगद्गुरू येत नाही, जगद्गुरु तुकोबाराय, जगद्गुरु शंकराचार्य आणि कृष्णम वंदे जगद्गुरु, हे तीनच जगद्गुरू आहेत ना बाबा. मग यांनी आपल्याला वंदन घरावं घालावं का आपण यांना लोटांगण घालावं? घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे, हे आपण म्हणायला पाहिजे. पण इथं संतांनी आपल्याला सकळांच्या पाया माझे दंडवत ही दंडवत घालायची पाळी आपण आणली त्यांच्यावर. कारण त्यांचं म्हणणं काय आहे, जेणे नये जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. मग कोणतं साधन करावं महाराज? मग तुकोबराय सांगतात की ज्याच्यामुळं आपल्याला जन्म मिळणार नाही, यमाचे ठोके बसणार नाही, कारण मारिती झोडिती तोडिती यमाचे किंकर, एक साल का बहुसाल,
1: बहुसाल.
0: म्हणून तिथं मात्र आता काही पर्याय चालणार नाही, कारण त्या मृत्यूच्या दुःखातून तुम्हाला कोण सोडवणार, त्या यमाच्या तडाख्यातून आता कोण सोडवणार. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया, सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भली भली, सोडविना बंधू पाठीची बहीण सेजची कामीन दूर राहे. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया. म्हणून ह्या सगळ्यामधून अशी वाट काढलेली आहे की ज्ञाना वाचून मोक्ष नाही. आणि हे ज्ञान कुठं आहे? संताच्या ठिकाणी आहे. म्हणून संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून संताशिवाय प्राप्ती नाही असं वेदानं सुद्धा काय केलेलं आहे, ग्वाही दिलेली आहे. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान बरवं आहे. जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. म्हणून या संताला भजायला पाहिजे. मग कोण्या संता? तिथं लक्षण दिलेलं आहे, मी तो वासुदेव तत्वत, तात्विक दृष्टीनं मी वासुदेव स्वरूप परमात्मा आहे हे ठाऊक आहे सभागिया संता. हे कोणाला माहीत आहे?
1: सभागिया.
0: जे सभागी संत आहेत त्यांना माहीत आहे. आणि दुजा नाही मागू तागा. म्हणून संत कोणाला म्हणावं? तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. म्हणून सद्गुरु काय करत असतात? तर पुरविती आर्त शिष्याची या. म्हणून मनोरथ पूर्ण होणं आणि इच्छा पूर्ण होणं या दोन गोष्टी येतात. इच्छा पूर्ण होणं म्हणजे व्यवहारामध्ये एखादा विषय आपल्याला मिळाला, बऱ्याच दिवसांना होत नव्हता पण आज योगायोगानं मिळाला. मग विषय जोपर्यंत आहे तोपर्यंतच मन आनंदी, आणि विषय संपला आनंद. मग इच्छा पूर्ण झाली पण विषय नष्ट झाला की परत त्या विषयाची इच्छा. पण मनोरथ पूर्ण करणं म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होणं, मन तृप्त होणं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी. म्हणजे ते मन आता प्रवृत्ती मार्गाकडून निवृत्ती मार्गाकडे निघालेलं आहे. म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती म्हणजे आता वृत्तीवरच नाहीये. म्हणून वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. आता वृत्तीत राहिलं नाही असं ते जे ज्ञान आहे ना, तर त्या ज्ञानाला आता मुक्त म्हणावं लागतं. आणि असं मुक्त असलेलं ज्ञान कळून घ्यायला सोपं आहे. म्हणून हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई असं यांचं काय आहे, लिंक आहे, ही रचना आहे. आणि हे ज्ञान सोपं असलेलं का लवकर लक्षात येत नाही, ती याची कारणं आहेत. तर इथं आचार्य सांगतात, काय सांगतात? मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एकाच अंतकरणाची हे चार भाग आहेत. आणि

याची गरज, तसे तुम्ही सचिदानंद रूप परमात्मा आहात असं कळून घेण्याला शिक्षणाची गरज. म्हणून यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, आधी नारीचा नंबर लावले मग नर. करावा विचार, काय करावा महाराजांनी, करावा विचार न लगे चिंता कोणाशी, सगळ्यांनी मिळून विचार करा. कोणता विचार? आचार्य सांगतात आत्मा अनात्मा विवेक ज्ञानम, ज्ञानम भवती निर्मला. हा आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे यांचा निवाडा करणं. तर ती ताई म्हणू लागली की आम्हाला निवाडा येत नाही. आम्ही म्हणलं कसं काय नाही येत नाही, तुम्हाला दळण नसताना तुम्ही खडे खडे बाजूला करतात आणि रास एकीकडे पडते. म्हणजे निवडिता ही खडे तेने दळणा ओज घडे. तुम्हाला ही दळणातले खडे निवडायला जेवढी बुद्धी लागली ना, तेवढीच बुद्धी अनात्म वर्गातून मी आत्मा आहे असं कळून घ्यायला तेवढीच बुद्धी लागते. थोडा आहे, थोडे की जरूरत आहे. किती काय, कारण ही बुद्धी आत्मस्वरूपाचं चिंतन करायला सुरुवात झाली की गुंगती. बुद्धी बोध्या सोके आणि एवढीच वस्तू चुकी. कारण पाटलाचं घोडं आहे पण सगळ्याला बसू द्यायला आणि पाटलालाच बसू देईन. काय कमाल आहे बाबा, ते नोकराला बसू द्यायलं, गड्याला बसू द्यायलं, सगळ्याला बसू द्यायलं पण पाटलालाच बसू देणं म्हणजे कमाल आहे का नाही. तसं बुद्धी सगळ्याचं वर्णन करायली, हे विज्ञान आहे, हे कॉम्प्युटर आहे, हे मोबाईल आहे, बर. आणि त्याला विचारा ना आत्मा कुठे, ते म्हणजे माहित नाही. आत्मस्वरूपाची ओळख काय म्हणतात, माहीतच नाही, जेवत नाही म्हणतात, ते नास्तिक आहे. आणि जे आहे बाबा पण देव कुठं आहे कोण आहे हे माहीत नाही, म्हणजे याला आभानापादक आवरण म्हणायचं. आणि देवच नाही म्हणणारे आसत्वापादक आवरण. जसं ते 10 जण काय झाले गावाला, गावाच्या पलीकडं, म्हणजे नदीच्या पलीकडं गाव होतं आणि गावामध्ये जत्रा होती. जसं आता बाबासाहेब महाराजांची जत्रा आहे, केशवराज बाबासाहेब महाराजांची यात्रा आहे. मग ते गाव नदीच्या पलीकडं होतं आणि हे 10 जण नदीतून तरून गेले. आता ते परत येत असताना ते म्हणले की आपण नदीतून पोहून आलो पण आपण 10 ला 10 आहेत का मोजा. तर ते सगळ्याला मोजायला लागले की 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 9 जण आहेत म्हणे. आणि हे स्वतःला सोडून द्यायला लागले. ते सगळे जण असंच करायला लागले. तर आता सगळे म्हणले की 10वा नाही, दशम नास्ती, दशम हरवला. आता ते सगळे रुडू लागले ना. मग तर एक बाबा आले तिथं, वयोवृद्ध होते, अनुभवी होते, त्यांनी सगळं पाहिलं. ते म्हणे काय झालं मुलांनो, तुम्ही काय रडायला लागले. बाबा आम्ही गावाहून 10 जण आलो होतो पण आता आम्ही 9 जण भरायला लागलो, तर वापस जायचं तर आता कोण कमी आहे हे समजणं आम्हाला. तर ते रडणं पाहून त्यांनी पाहिलं की हे सगळे 10 ला 10 आहेत. ते म्हणले 10वा आहे, दशम आस्ती, दशम आस्ती म्हणल्यावर बरोबर सगळ्यांचं रडणं थांबलं. रडणं थांबलं. तसं देव आहे म्हणल्यावर जीवाचं रडणं थांबलं. आता कोण आहे याच्याबद्दल चर्चा सुरू व्हायला पाहिजे. तसं त्या बाबानं सांगितलं की आता कणेरीचं फोक आणा म्हणे. आणलं मग प्रत्येकाच्या ढुंगणावर एक एक सोटा मारला आणि त्यानं म्हणायचं की 1 2 3 मोजा म्हणले. आता ते सगळ्या 9 ला मोजलं आणि हे दशम तू असती म्हणून ठोका दिला. मग 10वा होता का नव्हता का हरवला होता. 10वा होता, हरवला नव्हता, हरवल्याचा भ्रम झाला होता म्हणून सापडल्याचा सुद्धा काय झाला, भ्रम झाला. तसं आपल्याला जन्म मृत्यूचा भ्रम झालेला आहे का खरंच जन्म मृत्यू भ्रम. म्हणून महाभारतामध्ये भीष्म पर्व आलेला आहे आणि त्या भीष्म पर्वामध्ये भीष्माचार्य सांगतात की मृत्यूर वय प्रमद हा, मृत्यू म्हणजे एक कल्पना आहे, मृत्यू म्हणजे एक मूर्खपणा आहे. पटत नाही पटत, हे पटणार आहे आपल्याला. पण कधी, ज्यावेळेस आचार्यांच्या या 6 श्लोकांचं आपण शांत चित्तानं ज्यावेळेस चिंतन करू, मनन करू, त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट पटेल की

0: नुसतं बोलल्यानं मृत्यूचं दुःख दूर होतं म्हणजे मृत्यूचं दुःख खरं आहे का? बोला, गंमत कशी असते, दोन लेकरं असतात, एक लहान एक मोठा असत. त्या मोठ्यानं लहान्याला मारलेलं असतं आणि ते रडत असत. आता त्याला वाटतं की मला मोठ्या दादानं मारलं, आता दादाला बी मारायला पाहिजे. कुणी मारायला पाहिजे? आपण तर काही मारू शकत नाही, मग बाबानं मारायला पाहिजे. हे दोघं जातात तिकडे. ते म्हणजे काय झालं? ते म्हणजे मला दादानं मारलं, मग आता तुम्ही दादाला मारा. दादा कसं मारण बाबा, दादाला कसं मारण? ते म्हणे ठीक आहे म्हणे, आता दादाच नाही का, तुझ्या समोर मी दादाला मारतो म्हणे. ठीक आहे. आता ते मारायच्या वेळेस काय करते, ते पाठीवर हात ठेवायचा आणि त्या हातावरच मारायचं. म्हणजे कुणी कोणाला मारलं? ये यायनीच यायला मारलं. मग दादाला मारण्यासारखं दाखवलं, पण त्याची समजूत निघाली का नाही की बाबाने दादाला. तसं तुमची आमची समजूत काढायची आहे. हे मृत्यूचं दुःख निवारण झालं की समजूत काढायची का काही करायचंय? आता भूक लागल्यावर तुम्हाला समजूत काढायची का ताटच वाढावं लागेल? क्या बात आहे. म्हणजे भूक लागल्यावर तुम्हाला ताटच वाढावं लागेल. आणि मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी जर काही उपाय करायचा असेल तर काय करावं लागेल? तुमची समजूत काढावं लागेल. इथं उपाय काहीच नाही आहे. म्हणून तिथं दहावा आहे असा भ्रम सांगावा लागला का? कारण यांना दहावा हरवला असा भ्रम झाला होता. म्हणजे एका भ्रमानं दुसऱ्या भ्रमाची निवृत्ती झाली. तसं ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती झाली. आता ते ज्ञानसुद्धा कुठपर्यंत टिकून ठेवायचं? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, कौरक ती वृत्ती सुद्धा टाकून द्यायची. म्हणून सच्चिदानंद म्हणणे गेले दुरीओ अशा गौडोनी काय होत्या? आत्मज्ञानी होत्या, ब्रह्मज्ञानी होता. म्हणून ज्ञान गिळूनी गावा गोविंदुगा. इथं अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानं झाली, पण त्या ज्ञानाची सुद्धा निवृत्ती व्हायला पाहिजे. म्हणून काट्यानं काटा काढला, मग आता त्या काट्याला खिचात ठेवायचं का तो सुद्धा फुडून टाकायचा? याला ज्ञान खंडन म्हणतात. आधी अज्ञानाचं खंडन, मग ज्ञानाचं खंडन, आता कोणाचं खंडन करायचं? नाही म्हणे, आता ज्यानं सगळ्याला खोटं ठरवलं ना, त्याला बी खोटं ठरवा. ठरवा ना, हो ठरवा बाबा, त्याची परीक्षा घ्या ना, कसोटीला घ्यावंच लागेल. जर खरंच 24 कॅरेटचं सोनं आहे तर त्याला जळावंच लागेल ना. उसे हसना भी होगा, उसे रोना भी होगा. उसे म्हणजे त्याला दुःखही सहन करावं लागेल, त्याला सुखही सहन करावं लागेल जो एक प्रेम करेल. तसं जो ज्ञानाच्या वाटेवर चाललेला आहे त्याला जळावं बी लागेल. कारण सोन्याला जळावं लागतं आणि त्याला जाळल्यानंतर ते तस तसं काय होत असतं? उजळत असतं. हे 24 कॅरेटच्या सोन्याची काय आहे? खूण आहे. तसं सगळ्याला ज्यानं खोटं ठरवलं त्याला तुम्ही खोटं ठरवा. म्हणा मी खोटा आहे, मी खोटा आहे, मी. कारण जग तुम्हाला थोडीच म्हणणार आहे की तुम्ही खोटे. तुम्हीच ठरवायचं, मी खोटा आहे, मी खोटा आहे, मी खोटा आहे. पण मी खोटा आहे असं म्हणणारा खोटा आहे का? म्हणजे केला तरी तुमचा बाद होत नाही आणि शरीराला सांभाळलं तरी ते राहत नाही. म्हणून विनोबा भावे सांगतात, काय सांगतात? नसे मिथ्यास अस्तित्व, नसे सत्यास नाशी, निवाडा देखिला संती, या दोहीचा अशा परी. कशा परी? तर अशा परी. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, नसे मिथ्यास अस्तित्व. आपलं काय सांगतात भगवान? की नासतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः, उभयोरपि द्रष्टंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. अर्जुना, खोट्याला भाव नाही, खऱ्याचा अभाव नाही. आणि आपण म्हणतो खऱ्याचं का, खऱ्याला मरण नाही. आणि खरं कोण आहे? तुम्हीच आहे. आणि तुम्ही कशाला भ्यायलेत? मरणाला. म्हणजे तुम्ही खरे आहेत आणि तुम्हीच मरणाला भ्यायलेत आणि तुम्हीच म्हणायलेत की खऱ्याला मरण नाही. आता अघाऊच काम झालं नाही. म्हणून तुक बरे सांगतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, त्रिवार सांगितलेलं आहे की तुम्ही विठ्ठल स्वरूप परमात्मा आहात. असं मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक जीवानं स्वतःची ओळख करून घेणं हे मानव देहाचं परम कर्तव्य आहे, परम प्रयोजन आहे, हेच लक्ष्य आहे. इथपर्यंत आपला विषय आलेला आहे. पहिल्याच श्लोकातील पहिलं चरणच चालू आहे. आता राहिलेला भाग आपण उद्या
1: कुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात आता ऐकूया संत तुकाराम महाराजांचा अभंग.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती डॉट इन या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोतेहो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00. याचं पुनःप्रसारण 8:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 वाजता आणि रात्री 11:00 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00 वाजता.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 8:00 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण 6:30 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीमद दासबोधाचा 5वा दशक चालू आहे. समास दुसरा गुरु लक्षण नाम समास आहे. काही वय आपण पाहिल्या, सद्गुरु कोणाला म्हणायचं, सद्गुरूंची लक्षणं काय ते सांगताना म्हटलेलं आहे समर्थाने, प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुखवले, आईसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. मुक्त करता त्याचा तरी अर्थ काय आणि मुक्त केव्हा होतो? मेल्यावर मुक्ती अशी जर कोणाची कल्पना असेल तर ती बरोबर नाही असं संत पुन्हा पुन्हा सांगतात. देहात असतानाच मी मुक्त आहे असा बोध करून घ्यायचा आहे. मग मुळात तो मुक्त असताना बद्ध झाला कसा? प्राणी संकल्पे बांधला. प्राणी संकल्पाने बांधला जातो आणि मी बद्ध आहे असं म्हणतो, मी देह आहे असं समजतो आणि देहाला लागलेली सगळी कर्म, सगळी मंडळी ही सगळी माझी आहेत असं समजून हे मला करायला पाहिजे, हे माझं आहे, हे मला मिळालं पाहिजे असं सगळं त्या मी भोवती तो सारखा घुटमळत राहतो आणि त्यामुळे मुक्त असलेला जीव बद्ध होतो. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलंय, त्यांनी मुक्त केलं याचा अर्थ ते त्या जीवाला सांगतात की अरे बाबा तू मुक्तच आहेस, बोध करून घे. ज्या वेळेला जीवाला बोध होईल की मी जीव नाही, मी देह नाही, मी आत्माच आहे, पण हे नुसतं शब्दानी बोलून चालत नाही. राजाचा पुत्र, राजपुत्र भिकारी झालेला आहे, त्याला माहिती नाही मी राजपुत्र आहे म्हणून, पण तो जर नुसताच मी राजपुत्र राजपुत्र आहे म्हणाला तर चालणार नाही, त्याला ते स्थान पुन्हा मिळवायला लागतं. तसं जीवाला साधनेने देहाशी असलेला संघ सोडावा लागतो आणि आत्म्याशी पहिलं नातं जोडावं लागतं. तसं जर झालं तर तो मुक्त होतो. जे ची क्षणी अनुग्रह केला ते ची क्षणी मुक्त झाला. बंधन काही आत्मयाला बोलोची नये, बोलोची नये असं समर्थ सांगतात. बंधन नाहीच आहे. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी सद्गुरु सांगतात तू मुक्त आहेस. एखाद्या जीवाला जर चटकन ते ग्रहण झालं तर तो म्हणतो सोहम मी मुक्त आहे, पण असं चटकन होत नाही म्हणून सगळी साधना करावी लागते. काय घडतं नेमकं? वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी. ही वासनेची नदी आहे. सारख्या काही ना काहीतरी वासना आहे, मला हे पाहिजे, इतक्या गोष्टी त्याला पाहिजे असतात, जे दिसेल ते पाहिजे असत. आणि त्यामुळे आतमध्ये वळून बघावं आणि आपल्या सुखाचं ठिकाण काय आहे ते शोधावं. इकडे दृष्टीच नसते आणि तो सारखा बाहेर बघत असतो. म्हणून वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी. त्याच्यामध्ये सापडल्यामुळे तो जो प्राणी आहे तो बुडू नये म्हणून त्याची धडपड चाललेली असती. तेथे उडी घालून तारी तो सद्गुरु जाणावा. त्या ठिकाणी त्या महापुरामध्ये उडी घालून सद्गुरु शिष्याला तारून नेतात. ते काम सद्गुरूंच आहे. गर्भवास आती साकडी इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी. ज्ञान देऊन सोडतात. नुसतं होत नाही ते, नुसतं शब्दाने सांगूनही होत नाही. ज्ञान देणं म्हणजे सांगणं आणि प्रत्यक्षात शिष्याला तो अनुभव देणं ही जी महत्वाची गोष्ट आहे हे करण्याचं काम सद्गुरूच करतात. म्हणून गर्भवास जर चाळायचा असेल, ज्या इच्छा बंधनामध्ये त्या बेडीमध्ये जीव अडकलेला असो त्यापासून मोकळं जर करायचं असेल तर ज्ञान देऊनच त्याला सोडवावं लागतं. त्यासाठी सद्गुरु जर काही करत असतील तर फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे. जीव अनाथच आहेत सगळे. जीव सनाथ तेव्हा होतात जेव्हा त्यांची गुरूंची भेट होते तेव्हा. बाकी ऐहिक गोष्टी कितीही जरी त्याला मिळालेल्या असल्या तरी संतांच्या ज्ञानी पुरुषांच्या दृष्टीनं ते अनाथ जीव असतात. पण गुरु भेटला की ते सनाथ होतात आणि तो शिष्य मग सद्गुरु पदापर्यंत देखील जाऊ शकतो एवढी त्याची तयारी होते. पण त्याच्यासाठी फोडून शब्दाचे अंतर जे काही त्यांना सांगायचं असेल त्या ग्रंथातले शब्द फोडून फोडून त्याच्यामधला नेमका अर्थ काय, वाच्यार्थ थोडासा आपल्याला समजतो पण लक्षार्थ काय समजत नाही, हा लक्षार्थ समजण्यासाठी त्या शब्दाचं अंतर फोडून वस्तू दाखवी निजसार. हे जे अध्यात्माचे ग्रंथ असतात, परमार्थ दाखवून सांगणारे ग्रंथ असतात, ते प्रत्येक अंगाने ती वस्तू म्हणजे परमात्मा जो आहे
त्याचं स्वरूप काय आहे, त्याच्याकडे जाण्याचा मार्ग काय आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे, कोणती पथ्य पाळायला पाहिजे, हे गोष्टी सारख्या सांगत असतात. त्यामुळे शब्दाचं अंतर फोडून त्याच्यातली वस्तू दाखवण्याचं जे काम आहे ते सद्गुरु करतात. आणि हे गुरु अनाथांचे माहिर आहेत. जीव एकदेशी वापुरे, जीव हा देहभावाला आल्यामुळे एकदेशी झालेला आहे. जे व्यापक असलेला जीव एकदेशी होऊन राहिलेला आहे. देहालाच मी म्हणतो आणि देहाला लागलेलंच तेवढं माझं असं म्हणतो. त्यामुळे वस्तुत तो हे विश्वाची माझे घर असं म्हणायला पाहिजे, किंवा जगाची विश्रांती स्थान जया असं ज्याला म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असा वस्तुत जीव अत्यंत व्यापक होऊ शकतो, परमात्म्याशी मिळून जाऊ शकतो. जसा थेंबुटा आहे तो सागरात मिळाला तर सागररूप होऊ शकतो, परंतु बाजूला जर पडला तर त्यालाही बापुडा म्हणावं लागतं. तसा हा जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे. सद्गुरु जर काही करत असतात तर ह्या बापड्या एकदेशी जीवाला ब्रह्मच करून टाकतात, इतका व्यापक करतात त्याला. त्याच्यासाठी जीवानी शरणागत होऊन त्या ब्रह्माशी मिळून जायचं असतं. तर ते मिळून जाण्याचं तंत्र काय आहे हे सद्गुरु नुसतं सांगतात नव्हे तर त्या शिष्याकडून त्याप्रमाणे साधना करून त्याच्याशी मिळवून टाकण्याचं काम हे सद्गुरु करतात. तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे. सद्गुरूंच्या वचनाचा प्रभाव किती असतो पहा, त्यांच्यामध्ये प्रबोध शक्ती किती असते पहा. त्याचं कारण त्यांची प्रबोध शक्ती ही सगळी त्यांच्या तपश्चर्येचा परिणाम आहे, ते ज्या स्थानावर बसलेले आहेत त्याचा परिणाम आहे. जसा कागदाचा तुकडा असतो, त्याच्यावर जर शिक्का झाला गव्हर्नरचा तर कागदाचा नोट बनू शकते, 500 ची 1000 ची काय जी असेल ती, मग त्याला किंमत येते. तसं एखादी सामान्य व्यक्ती जर सद्गुरूंची कृपा झाली तर त्याला मोल इतकं येतं. तसं ह्या ठिकाणी सुद्धा सद्गुरूंच्या वचन मात्रे म्हणजे सद्गुरूंच्या मध्ये ती प्रबोध शक्ती असल्यामुळे त्यांचा शब्द नुसता कानावर पडल्यानंतर एकदेशी जीव जो असतो बापडा तो ब्रह्मच करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्यात आहे. त्यामुळे असे जे सद्गुरू आहेत हे सद्गुरू जर एखाद्याला लाभले तर जीवाचं त्याचं कल्याण होतं. त्यामुळे संबंध या संपूर्ण समासामध्ये सद्गुरूंचं महात्म्य काय, त्यांची लक्षणं काय आहे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण बारकाईने सांगितलेलं आहे, ते आपण आता पाहतो आहोत. काय करतात सद्गुरू असं विचारलं तर जे वेदांचे अभ्यांतरी ते काढून अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ वरी उद्गार वचने. ग्रंथ जरी झाले, उपनिषद आहेत, वेद आहे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध सगळे संतांचे ग्रंथ जरी आपण पाहिले तरी अर्थ कळत नाही. शब्दांचा अर्थ आपण शब्दकोशातून जरी पाहिला तरी तो जो अर्थ असतो तो आपल्याला जी वस्तू दाखवायला पाहिजे ते दाखवण्याला समर्थ असत नाही. त्यामुळे जी मंडळी त्या मार्गाने गेलेली आहेत तेच आपल्याला सांगू शकतात. त्यामुळे वेदांच्या मध्ये जो काही गर्भित अर्थ आहे तो गर्भित अर्थ काढून आई जशी लहान मुलाला एक एक घास हळूहळू भरवत राहते तसं तसं त्या शिष्याची ग्रहण शक्ती पाहून त्याला कितपत जमेल, कितपत पेलेल, कितपत तो आपल्या साधनेमध्ये आणेल त्याप्रमाणे सद्गुरु त्या लहान मुलासारखे स्वतः आई बनून त्याला हा बोध भरवीत असतात, त्याला पचेलकणी पाहत असतात, पुन्हा पुन्हा सांगत असतात. आणि शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने, शिष्याला शिष्य श्रवणी त्याच्या कानावर तो घास कुठं आहे मुखात भरवायचा नाही, त्याच्या कानावर ठेवायचा आणि त्याने तो ग्रहण करायचा आहे, बुद्धीनं ग्रहण करायचा आहे, त्याच्यावर निष्ठा ठेवायची, भाव पाहिजे. कारण सद्गुरूंच्या मुखातून आलेला शब्द हा महत्वाचा असतो शिष्याला, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून शिष्याने त्याप्रमाणे वाटचाल करायची. तर अशा तऱ्हेचं त्याला ज्ञान देण्याचं काम सद्गुरू करत असतात. आणखी काय काय करतात ते देखील आपल्याला आता आपण पुढच्या प्रवचनात पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बृहद् कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID

हा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता त्यांनी वैष्णव संप्रदायामध्ये असलेला समुद्र स्नानाचा महिमा सांगितला की अवश्य समुद्र स्नान करावं, आयुष्यामध्ये एकदा तरी समुद्र स्नान करावं. आणि समुद्र स्नान करताना त्या ठिकाणी दोघांचं स्मरण करावं, एक भगवान श्रीकृष्णांचं करावं आणि दुसरं बलरामांचं करावं. या दोघांचं स्मरण करून जसं आपण गंगा स्नानाला महत्त्व दिलं आहे तसं समुद्र स्नानाला महत्त्व द्यावं. त्याच्याही संदर्भामध्ये पुष्कळ तिथीचा इथे खल केलेला आहे, त्याच्याही संदर्भामध्ये इथे चर्चा केलेली आहे. आता त्याच्या पुढे जाऊन या वैष्णव संप्रदायाला श्रेष्ठ असं असणारं जे साक्षात विष्णूचं क्षेत्र आहे ते म्हणजे बदरिकाश्रम आहे. गंधमादन पर्वतावरती आहे आणि बदरीच्या सुगंधी अशा फळाच्या सुवासामध्ये त्या पर्वतावरती अनेकांनी तपस्या केली आहे आणि त्या तपस्येतून ते स्थान पवित्र झालेलं आहे. तर त्याविषयी त्यांनी असं म्हटलं आहे. आता ही सगळी चर्चा कुणाची कुणाबरोबर आहे, ही त्या मोहिनीची त्या पुरोहितांच्या बरोबर आहे. ते पुरोहित वसुतीला सगळं समजावून सांगतायत की ही सगळी तीर्थ कशी आहेत, या तीर्थांचा महिमा कसा आहे आणि या तीर्थांच्यावरती जाऊन जो यथासांग यात्रा केली तर त्या यात्रेचं फल काय आहे हे सगळं सांगणारे पुरोहित आहेत आणि विचारणारी मोहिनी आहे. आपण फक्त त्याचा एक नमुना म्हणून पाहतो. आता इथे त्यांनी सांगितलं आहे की या बद्रीनारायणाच्या ठिकाणी भगवान विष्णूचा साक्षात वास आहे आणि त्या ठिकाणी हे जे स्थान आहे ते सगळ्या पातकांचं नाश करणारं आहे आणि प्रपंचाच्या भयापासून म्हणजे जन्ममरणापासून दूर करणार आहे, ह्या फेऱ्यातून मुक्त करणार आहे. आपल्याकडे पूर्वी एक म्हण होती की जो जाएगा बद्री वो ना आएगा उधरी, म्हणजे एकदा जो बद्रीला जातो त्याला पुन्हा पोटाला यावं लागत नाही, म्हणजे पुन्हा त्याला जन्माला यावं लागत नाही अशी आपल्याकडची धारणा होती. आता त्यांनी सांगितलं आहे की कलियुगामध्ये केले जाणारे दोष आणि पातकं यांचा नाश करणारं हे बद्रिकाश्रम हे स्थान आहे. या ठिकाणी नर आणि नारायण जे ऋषी आहेत त्यांनी धर्माच्या करता म्हणून म्हणजे धर्म स्थापन व्हावा, आपल्या भारतवर्षाचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य असं आहे की या भूमीला सुस्थिर राहून ही जी तपोभूमी आहे ही अशीच तपोभूमी राहावी याकरता काय काय केलं गेलं, त्याच्यामध्ये या बद्रिकाश्रमामध्ये नर आणि नारायण राहिले आणि ते सतत तप करत राहिलेले आणि त्यांनी म्हणजे साक्षात भगवंतांनी आणि ह्या नरनारायणांनी त्यांच्याजवळ असलेली जी त्यांची आयुधं आहेत शंख चक्र गदा पद्म ह्याच्याबरोबर जे आणखीन काही आयुधं असतील ती सगळी आयुधं त्या ठिकाणी ठेवून दिलेली आहेत आणि ती आयुधं ठेवून ते तप करत आहेत. जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावरती फार विनाशाचा काळ, अत्यंत आपत्तीचा काळ आणि सज्जनांना अत्यंत पीडा आणि दुर्जनांचा प्रादुर्भाव होईल त्यावेळी हे नरनारायण जन्माला येतात, ते अवतार घेतात आणि नारायण जो आहे ती भगवंताची शक्ती आहे, ती संत रूपामध्ये प्रकट होते आणि नरशक्ती जी आहे ती प्रत्यक्ष लढवय्याच्या रूपामध्ये प्रकट होते. त्याचं अलीकडच्या काळातलं उदाहरण द्यायचं तर समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्थांचा आशीर्वाद शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कार्याला लाभल्याशिवाय त्या कार्याला यश आलंच नाही, कारण धर्माच्या अधिष्ठानाशिवाय कोणत्याही पराक्रमाला यश येऊ शकत नाही. ह्या नर आणि नारायणाची जोडी जी आहे या संबंध भारतवर्षाचं रक्षण करण्याकरता त्या बद्रिकाश्रमामध्ये निवास करून राहिलेली आहे आणि ते स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. आणि त्या स्थानावरती त्यांनी असं म्हटलं आहे की तिथे जे प्रस्तर आहेत जे तिथे जे दगड आहेत किंवा लांब लांब मोठमोठ्या शिला आहेत त्या शिलांचं वर्णन केलं आहे. त्यांनी असं वर्णन केलं आहे की भगवान नारदांनी तिथे फार कठोर अशी तपश्चर्या केली आहे आणि त्या शिलेचं नाव नारदी असं आहे. नंतर तिथे दर्शन, आता आपण बद्रीनारायणाचं दर्शन घेतो मंदिरामध्ये जाऊन आणि परत येतो, बाकी आपल्याला काही माहिती नाही आहे,
पण बऱ्याचशा शिला तिथे आहेत त्याचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. नंतर त्यांनी सांगितलं की नारदांच्या या शिलेवरती विष्णूचा नित्य निवास आहे आणि त्याच ठिकाणी एक तीर्थ आहे त्याला नारद कुंड असं म्हणतात. ही पहिली शिला झाली. दुसरी जी शिला आहे ती वैनतेय शिला म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे गरुडांनी राहून तपश्चर्या केलेली आहे आणि भगवंताच्या जवळ राहण्याकरता म्हणून विष्णूला प्रसन्न करून घेतलेलं आहे. ह्या शिलेनंतर जी तिसरी शिला आहे त्याला वाराही शिला असं म्हणतात. त्या ठिकाणी म्हणाले ज्यावेळी पृथ्वीचा उद्धार करण्याकरता म्हणजे रसातळाला जेव्हा भगवान गेले त्या वराह अवतारामध्ये हिरण्याक्षाला त्यांनी मारलं आणि शिलारूपाने त्या पापनाशक श्रीहरींनी त्या दैत्याला दाबून टाकलं म्हणजे त्याला चिरडून टाकलं आणि तो त्या गंगेच्या निर्मल जलामध्ये स्नान करून उभा राहिला. ती जी शिला आहे त्या शिलेनी कधी दुर्गती होत नाही किंवा मनुष्य त्या शिलेच्या दर्शनाने पुष्कळ पावन होतो अशी ती वाराही शिला म्हणून आहे. की भगवंतानी गंगेमधून जी शिला आणली त्या शिलेवरती त्याला चिरडला आणि त्याचा हिरण्याक्षाचा मृत्यू घडवला. आणि नंतर त्यांनी सांगितलं चौथी शिला आहे त्याला नरसिंह शिला असं म्हणतात. की हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर भगवान नरसिंह जिथे विराजमान झाले त्या स्थानावरती जर जाऊन मनुष्य स्नान करील आणि नरसिंहाच्या शिलेचं पूजन करील तर त्याला वैष्णवांचा धाम प्राप्त होईल अशी त्या बद्रिकाश्रमाची एक विशेष आख्यायिका आहे. आणि पाचवी जी शिला आहे ती नरनारायण शिला आहे. त्या शिलेवरती भगवान नरनारायणांच्या अवताराने त्या ठिकाणी प्रत्यक्ष ते निवास करतात अशी धारणा आहे. आणि असं म्हटलं आहे की त्यांचा जो प्रत्यक्ष निवास आहे तो फक्त त्रेतायुगामध्ये मुनिजनांना देवतांना आणि योग्यांना ते प्रत्यक्ष रूपात दर्शन देतात. आणि म्हणाले द्वापार आल्यानंतर केवळ ज्ञानाने त्यांचं दर्शन होऊ शकतं आणि ब्रह्म आदी देवतांना आणि ऋषींना त्यांनी जर त्यांची स्तुती केली तर त्यानंतर भगवान श्रीहरी तिथे प्रसन्न होतात. आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय की आता कलियुग आलं, आता हे नरनारायण तिथे आहेत, साक्षात विष्णूंचा वास तिथे आहे, नरसिंह रूपानी आहे, वराह रूपानी आहे, नारदांची शिला तिथे आहे आणि सगळं पवित्र असा तो गंधमादन पर्वत आहे, तर त्या पर्वतावर आता कलियुगात काय व्हावं. तर तेव्हा भगवंतांनी द्वापार युगाच्या शेवटी आकाशवाणीने असं सांगितलं की हे जे नारद कुंड आहे या नारद कुंडामध्ये माझी मूर्ती आहे, तर ती मूर्ती काढून घ्या आणि ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीची भगवान विष्णू म्हणून स्थापना करा आणि त्या प्रकारे त्या म्हणण्याप्रमाणे त्या प्रकाराने तिथे आत्ता जी पद्मासन घालून असलेली नारायणाची मूर्ती आहे त्या मूर्तीची स्थापना केली आणि त्याच्याबरोबर आता नरनारायण आम्हाला काही असे दिसणार नाही आहेत. त्यामुळे नरनारायणाच्या, कुबेराच्या, नारदांच्या, अशा सगळ्या हनुमानाच्या या सगळ्या ज्या मूर्ती तिथे आहेत त्या सगळ्या मूर्तींची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. आपल्याला जर माहीत असेल तर 2500 वर्षांच्या पूर्वी ज्यावेळी बौद्ध संप्रदायाचा प्रादुर्भाव ह्या भारतवर्षामध्ये झाला त्यावेळी शंकराचार्यांनी बौद्ध मताला परास्त करून पुन्हा वैदिक मत प्रस्थापित केलं. आणि ते वैदिक मत ज्यावेळी प्रस्थापित झालं त्या वैदिक मताच्या प्रस्थापनेनंतर शंकराचार्य जेव्हा कैलास किंवा आपण असं म्हणू की केदारनाथ आणि बद्रीनाथ या दिशेने दर्शन घेण्याकरता निघाले तर ते जेव्हा बद्रीनारायणाला दर्शनाला आले त्यावेळेपर्यंत बौद्धांनी त्या मूर्तीचं खंडन केलं होतं आणि ती मूर्ती पुन्हा तिथल्या तीर्थामध्ये म्हणजे अलकनंदेमध्ये टाकून दिली होती. शंकराचार्य स्नान करण्याकरता तिथे गेले आणि स्नान करू लागले आणि त्यांच्याजवळ मूर्ती आली. त्यांना असं वाटलं हे काय घडलं माहीत नाही म्हणून ती मूर्ती त्यांनी पुन्हा प्रवाहाबरोबर प्रवाहित केली. जेव्हा असं 3 वेळा घडलं की पुन्हा पुन्हा प्रवाहाबरोबर त्यांच्याजवळ ती मूर्ती आली तेव्हा शंकराचार्यांना वाटलं की काहीतरी हा संकेत आहे आणि त्या संकेताने शंकराचार्यांनी ती मूर्ती उचलली. थोडीशी भंगलेली आहे, थोडासा त्याला धक्का लागलेला आहे मूर्तीला. ती मूर्ती उचलली आणि मग भगवंताच्या इच्छेने त्यांनी त्या मूर्तीची स्थापना पुन्हा केली. म्हणजे त्या मंदिरामध्ये नाही तर
पद्मासन घातलेली विष्णूची मूर्ती ती भ्रष्ट केली होती आणि त्या मूर्तीला त्या स्थानभ्रष्ट करून त्या जलामध्ये टाकून दिली होती. त्या मूर्तीची पुनर्स्थापना शंकराचार्यांनी केली आणि इथेही त्यांनी सांगितलं आहे की त्या नारदकुंडामधून मला काढा आणि ती मूर्ती ठेवा, कारण कलियुगात लोकांना या मूर्तीचं दर्शन घडावं याकरता ठेवावी. इथे त्यांनी सांगितलं आहे की या मूर्तीची जी पूजा आहे ती 6 महिने देवतागणांच्याकडून होते आणि 6 महिने मानवाकडून होते. म्हणजे दिवाळी आली की आपल्याकडे पट बंद होतात आणि म्हणजे अक्षय तृतीयेला ते पट खुलतात. म्हणजे अक्षय तृतीयेपासून ते दिवाळीच्या पाडव्यापर्यंत मानवाकडून पूजा होते आणि त्यानंतर जेव्हा मानवाला पट बंद होतात त्यानंतर देवतागण तिथे येतात. त्यांनी इथे वर्णन केलं आहे की देवतागण प्रतिवर्षी वैशाख माता महिन्यामध्ये मासामध्ये आपल्या धामाला निघून जातात आणि म्हणाले कार्तिक महिन्यामध्ये पुन्हा परत येतात आणि तिथे आल्यानंतर पुन्हा पूजेला प्रारंभ करतात आणि वैशाखामध्ये जेव्हा बर्फाचं निवारण होतं म्हणजे अक्षय तृतीयेला त्यानंतर म्हणाले मनुष्य तिथे श्रीहरीची पूजा करतो आणि त्याला ईश्वराच्या विग्रहाचं म्हणजे त्याच्या धारण केलेल्या मूर्तीचं दर्शन होतं. नाही तर 6 महिने ह्या देवतांना प्रत्यक्ष नारायणाचं तिथे दर्शन आहे. 6 महिने नारायण तिथे प्रकट आहेत आणि 6 महिने मानवाकरता ते मूर्तीरूपाने तिथे आहेत. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की ह्या भगवान विग्रहाची पूजा अशा प्रकारे होते आणि म्हणजे ह्या बद्रीनाथ क्षेत्रामध्ये भगवान विष्णू हे जे आहेत त्यांचं वास्तव्य आहे ते इतकं प्रखर आहे की एखादा मनुष्य तिथे जाऊन राहिला आणि जरा उत्कट भावानी भक्ती करील तर भगवंताची त्याच्यावरती कृपा झाल्याशिवाय, त्याचं दर्शन झाल्याशिवाय, त्याचा कृपाशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की देवाला जो नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्यसुद्धा फार लोकांना दिला जात नाही. देवाचा जो नैवेद्य आहे तो रोज भोजनाकरता सगळ्यांना उपलब्ध नाही आहे, पण जर ज्याला तो नैवेद्य खायला मिळेल तो प्रसाद ठेवतात. त्यांच्याकडे रोज केशरी भाताचा प्रसाद आहे आणि तो जवळजवळ वाळल्यासारखा केशरी भात आहे. ते असे वाळलेले केशरी भाताचे कणकण आपल्याला प्रसाद म्हणून मिळतात. तर त्यांनी असं म्हटलं आहे की तो प्रसाद जो खाईल तो साक्षात नारायणाकडनं मिळालेला प्रसाद आहे, त्यामुळे त्या प्रसादाचं महात्म्य पुष्कळ आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की जर बद्रीनारायणाच्या ठिकाणी जर मनुष्याला मृत्यू आला तर त्यांनी असं म्हटलं आहे की तो विष्णू लोकाला प्राप्त होतो आणि जो मनुष्य त्या स्थानावर राहून दीर्घकाळपर्यंत भावानी तपश्चर्या करतो त्याला त्यांनी असं म्हटलं आहे भगवंताच्या या आयुधांचं सुद्धा दर्शन होतं. भगवंतांनी आयुधं जिथे ठेवली आहेत त्याचंही दर्शन मनुष्याला मिळतं आणि त्या सगळ्या स्थानाबरोबर अत्यंत पवित्र स्थान देवप्रयाग आहे. त्या देवप्रयागाचं दर्शन घ्यावं, त्या संगमाचं दर्शन घ्यावं असं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर पुष्कर तीर्थ आहे, त्याचबरोबर काशी तीर्थ आहे. फक्त काशी तीर्थाचं स्मरण करून आपण आपला आजचा विषय संपवू. ते जे काशी तीर्थ आहे त्याचा दाखला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काशीच्या ठिकाणी भगवान शंकराचं स्थान आहे आणि तो जो मनकर्णिकेचा घाट आहे त्या घाटावरती भगवान शंकर बसलेले आणि भगवान शंकर साक्षात तिथे येणाऱ्या आणि तिथे देह सोडणाऱ्या जीवाला आपल्या हातांनी मुक्ती देतात. म्हणून तिथली जी पद्धत आहे की अर्धवट जळलेलं ते जे शरीर आहे ते टाकून दिलं जातं, कारण त्याला भगवंत स्पर्श करतात आणि ते शरीर गंगेमध्ये पावन होऊन ते कैलास लोकाला किंवा त्याच्या भक्तीप्रमाणे विष्णू लोकाला प्राप्त होतं. हा सगळा जो पुराणातला भाग आहे असं म्हटलेलं आहे की रामकृष्ण परमहंसांचा जो अवतार आहे किंवा त्यांचं जे अवतरण आहे ह्या पृथ्वीवरचं ते राम आणि कृष्ण ह्या दोन अवतारांच्या शिवाय जे अधिक काही करावं लागलं ते करण्याकरता ते ह्या लोकांमध्ये अवतीर्ण झाले. त्या रामकृष्ण परमहंसांनी कायम कालीमातेची भक्ती केली, त्यांनी कधीही दक्षिणेश्वर सोडलं नाही. परंतु त्यांना जेव्हा आग्रह केला की तुम्ही काशीला या, आपण काशीला जाऊया,
तेव्हा या सर्व लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तेवढी एक यात्रा केली. त्या यात्रेत रामकृष्ण परमहंसांनी आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं की आपण माझ्यावरती विश्वास ठेवा, या मनकर्णिकेच्या घाटावरती अष्टौ प्रहर दिवसाचे 24 तास अहोरात्र भगवान शंकर इथे प्रकट बसलेले आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक देहाला शवाला ते स्वतः स्पर्श करताय. ही आता या काळातली त्याची साक्ष आहे जी पुराणांनी दिली आहे. या पुराणांनी सांगितलंय काशीचं महात्म्य. ते महात्म्य अधिक खोलून आपल्याला रामकृष्ण परमहंसांनी सांगितलंय. आता पुष्करसारखं तीर्थ आहे, अनेक तीर्थांचा महिमा सांगितलेला आहे. तर तीर्थ महिमा, श्राद्ध महिमा, तुलसी महिमा, तुलसीच्या बद्दल याच्यामध्ये फार विवेचन नाही म्हणून आपल्याला वेगळा विषय मांडला नाही. तर तुलसी महात्म्य अनेक ठिकाणी आहे पण ते इथे सांगण्याचं काही प्रयोजन नाही कारण तो ग्रंथाचा विषय नाही. परंतु विष्णूच्या उपासनेमध्ये तुलसीला अपार म्हणजे मान आहे, महात्म्य आहे. तिच्या काष्ठाला मान आहे, तिच्या पानांना मान आहे, तिच्या मंजिरीला मान आहे, सगळ्याला मान आहे. असो, पण आपण आत्ता जो विषय मांडतो आहोत तो असा आहे की ही सगळी जी पुराणं आहेत त्या पुराणांचं वाचन जो सश्रद्ध आहे त्याची श्रद्धा दृढ करण्याकरता आहे. जो चिकित्सक आहे त्याला जर विश्वास ठेवता येत असेल तर दिलेल्या उत्तरांनी समाधान करून घेता येईल. जर दिलेल्या उत्तरांनी समाधान होत नसेल तर त्याच्या विचारांना चालना इथे जरूर मिळेल. मग त्याला उत्तर कुठे शोधायचं आहे आणि त्याचं समाधान देणारं उत्तर त्याला कशात मिळेल? आपल्या मनाने उत्तर नाही ठरवायचं. कशाचंही उत्तर ठरवायचं असेल तर त्याला शास्त्राचा आधार पाहिजे. आज जसं आपण म्हणतो ना की तुम्ही काही सांगता आमच्या विज्ञानाच्या भाषेत बोला, आम्ही पण तेच सांगतो की इथलं कोणतंही विधान उचललं आणि त्याचा जर अर्थ लावायचा असेल तर तो अर्थ लावायला सुद्धा आमची शास्त्र उपलब्ध आहे. शास्त्राचा आधार घ्या आणि शास्त्राच्या आधाराने त्याचा अर्थ लावा. ज्या माणसाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणारी आहे त्यांनी यातला भूगोल तपासावा, त्यांनी यातला इतिहास तपासावा, त्यांनी यातलं विज्ञान तपासावं की याच्यामध्ये जे अनेक विषय मांडलेले आहेत की आपण जसं इथे प्रत्येक वेळी आत्ता आपल्या पुराणापुरतं म्हणायचं तर स्थल, काल, दिशा या सगळ्याविषयी त्यांनी बारीक सारीक उहापोह केलेला आहे. मग कालाचा महिमा काय आहे? मुहूर्तशास्त्र कशाकरता, त्याच कालावरती ते कशाकरता केलं जातं? जगामध्ये लोक संशोधन करतायत की आमच्या पद्धतीप्रमाणे कालाचा महिमा काय आहे हे जगभर बघितलं जात आहे. आम्ही बघावं, आमचे ग्रंथ आहेत, आमची पुराणं आहेत, आमच्या पुराणांमध्ये जो विषय मांडला आहे तो आम्ही समजून घ्यावा, याही दृष्टिकोनातून पुराणांकडे पाहायला हरकत नाही. आणि दुसरं असं की ज्याला चारित्र्याचं संवर्धन करायचं आहे, त्याला सच्चरित मनुष्यच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि जो मनुष्य पापकर्म करायला उद्युक्त होतो, दुष्ट, छळ, बळ, निंदा, असत्य भाषण या गोष्टी करण्याकरता जो उद्युक्त होतो तो मनुष्य जीवनामध्ये यश मिळवू शकत नाही. हा पुराणांचा ठाम सिद्धांत आहे, हा आमच्या परंपरेचा सिद्धांत आहे. किंबहुना उपनिषदांनी सत्यमेव जयते म्हटलंय आणि आम्ही ते ब्रीदवाक्य घेतलेलं आहे आणि त्यामुळे सत्य हाच परमेश्वर आहे हे धरून जरी पुराणांकडे पाहिलं तरी त्यातली प्रत्येक कथा आपल्याला बोध देते की इथे कोणतं सत्य मांडलेलं आहे, त्या सत्याचं स्वरूप काय आहे आणि कोणत्या दृष्टिकोनातून ते आलं आहे. योगायोगाने नारद पुराणामध्ये अशा खूप कथा नाही आहेत, फार लहान लहान कथा आहेत आणि तात्पर्याकरता फार थोडासाच त्याच्यावरती खर्च केला आहे, जे विचार किंवा त्याची भूमिका किंवा ते विषय, त्यामुळे त्या तात्पर्य कथा आपण घेतल्या नाहीत. आता सगळ्यात शेवटी आपण नारद पुराणाचं महात्म्य सांगून विषय संपवूया. म्हणाले जसं व्रतामध्ये एकादशी श्रेष्ठ आहे, जशी नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, जसं वनांमध्ये वृंदावन श्रेष्ठ आहे, जसं क्षेत्रांच्या मध्ये कुरुक्षेत्र श्रेष्ठ आहे, जसं पुर्यांच्या मध्ये काशीपुरी श्रेष्ठ आहे, जशी तीर्थात मथुरा आणि सरोवरांच्या मध्ये पुष्कर श्रेष्ठ आहे, तसंच सगळ्या पुराणांच्या मध्ये नारद पुराण श्रेष्ठ आहे.
गणेशाचे भक्त, सूर्याचे भक्त उपासक, विष्णूचे भक्त, शक्तीचे उपासक किंवा शिवाचे भक्त आणि सकाम आणि निष्काम उपासना करणारे हे सगळे ह्या पुराणाचे अधिकारी आहेत. सगळ्यांनी हे पुराण वाचावं. स्त्री असो पुरुष असो, ज्याची जी जी कामना आहे, जी जी इच्छा आहे, ती जर आदरपूर्वक ह्या पुराणाचं श्रवण केलं तर ती पूर्ण होते आणि जे अपेक्षित आहे ते त्याला प्राप्त होतं. नारदीय पुराणाच्या अनुशीलनाने, नारदीय पुराणाच्या अनुसरणाने, नारदीय पुराणाच्या नित्य पठणाने रोगानी पीडित असलेला मनुष्य रोगमुक्त होतो. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की जो भय बाळगणारा आहे, भयातुर आहे, तो निर्भय होतो. आणि ज्याला विजयाची इच्छा आहे त्याच्या जीवनामधला मार्ग निष्कंटक होतो. अशा प्रकारे जीवनामध्ये उत्तम असं यश देणारं आणि आपला परलोक साधून देणारं असं हे जे नारद पुराण आहे, ते नारद पुराण आपण अत्यंत संक्षेपाने का होईना पण त्याच्या सगळ्या विषयांना स्पर्श करत त्या नारद पुराणाचा आपण परामर्श घेतला आहे.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना

श्री स्वामी समर्थ। स्वामी खरतर चोळाप्पा नावाच्या आपल्या परमभक्ताला त्या प्रचंड पसरलेल्या गर्दीत शोधत होते। चोळाप्पा त्यांना कुठेच दिसेना। शेवटी स्वामींनी रखवालदाराला आपल्याजवळ बोलावलं आणि विचारलं, आमचा चोळाप्पा कुठे दिसत नाही ते? स्वामी चोळाप्पाची चौकशी करत आहेत हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आणि सर्वजण स्वामींकडे टकामका पाहू लागले। आपण एवढा स्वामींना भोजनाचा आग्रह केला, परंतु स्वामींनी आपल्या बोलण्याकडे जरा सुद्धा लक्ष दिलं नाही, ह्याचं काही जणांना वैषम्य वाटलं। इकडे रखवालदार मात्र धावत धावत चोळाप्पाच्या घरी गेला आणि चोळाप्पाला घेऊन स्वामींकडे धावत आला। चोळाप्पाला पाहून स्वामींना आनंद झाला। स्वामी म्हणाले, चौला तू सुखरूप आहेस काय? का रे भुलला असी माय बाप आचार्य? तू रामचंद्र सराफ द्विज तनय पूर्व भक्त प्रिय आमुचा। चोळाप्पा, तू रामचंद्र सराफ नावाच्या ब्राह्मणाचा सुपुत्र, अक्षय वृक्षाखाली प्रकट झाल्यावर काही काळ तू मजबरोबर होतास हे सारं तू विसरलास काय रे? तू आमचा परमप्रिय भक्त होतास हे तुला आता आठवत नाही काय? असं म्हणत साष्टांग नमस्कार घातलेल्या चोळाप्पाला स्वामींनी अलगद उठवलं, त्याला गाढ आलिंगन दिलं, त्याच्या मस्तकावर प्रेमाने हात ठेवला। त्या क्षणी चोळाप्पाच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या। चोळाप्पाला खूप आनंद झाला। स्वामी आणि चोळाप्पा दोघेही एकमेकांशी बोलत उभे राहिले। लोकांच्या भुवया उंचावत होत्या। नेहमीचा आपल्याला दिसणारा आणि सामान्य आयुष्य वाट्याला आलेला चोळाप्पा तो हाच का? असा भोवती जमलेल्या गावकऱ्यांना प्रश्न पडला। स्वामी चोळाप्पाच्या प्रेमात पडले आहेत ह्याची लोकांना खात्री पटली, कारण स्वामींनी चोळाप्पाला त्याच्या पूर्वजन्माची स्मृती दिली होती। स्वामी चोळाप्पाच्या घरी भोजनाला जाणार हे सर्वांच्या लक्षात आलं। चोळाप्पाचं भाग्य उजळलं ह्याचा काही लोकांना आनंद झाला, काहींना मात्र दुःख झालं। स्वामी 3 दिवसाचे उपाशी आहेत हे चोळाप्पाला कळलं आणि त्यांनी स्वामींना घरी येण्याचा आग्रह केला। स्वामी समर्थ रखवालदाराला घेऊन चोळाप्पाच्या घरी गेले, तिथेच राहिले, चोळाप्पाकडे भोजन केलं। त्या क्षणी स्वामींच्या अक्कलकोटातल्या चमत्कारांना सुरुवात झाली। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच सांगतो की कोणाचंही अंतःकरण आपण दुखवू नये। सर्वांशीच प्रेमाने वागावं। सर्वांमध्ये परमेश्वराचा अंश आहे हे ध्यानात घेऊन त्या भगवंताला आपण नमस्कार करावा। सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची आपल्याला एकदा का सवय झाली की आपण करीत असलेल्या साधनेला भगवंताचे आशीर्वाद लाभतात। साधना फळाला येते, नामस्मरणाला सुंदर गती येते आणि आनंद वाढत जातो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।